ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: चला निरोगी धाराशी उघडूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं, असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो. याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये. आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला. तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे. सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे. या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे. मूळता राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास. धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तरुणाच्या स्टुडिओमध्ये.
3: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू.
2: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत. मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
3: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बेसिक आपलं मार्कशीट लेणं घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे. आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो.
2: मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत्या?
3: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय. आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार हे होतं, पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे. मीन्स स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत.
2: बरं. तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार. 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा? आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
3: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये. सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये त्यांना कॉलेज चांगलं आहे. तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं.
2: अच्छा. बरं, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
3: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट म्हणजे फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपला, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं. आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन घेतलं. इथे मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं, ते मेकॅनिकल डिपार्टमेंट इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही. फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं. आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काय म्हणजे असं.
2: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं आहे की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत, म्हणजे जुने एकदम. तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंच चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे, पण ते त्याकडे. तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते?
3: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस मीन्स जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा यूज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12-13-14 लास्ट म्हणजे BE 15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं. आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पासआउट झाल्यानंतरच Jio 4G म्हणजे तो काळ आलाय, त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षामध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
2: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
3: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे, आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा इव्हन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधीवरचं सांगतोय, तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत, एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
2: बरं. मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे, तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आत्ताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
3: तसा काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक, की मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली, मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 नंतरचा प्रवास असा होता की आम्ही आय टीकडे कधी गेलो नव्हतो ना, तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं, तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेला आहे, आणि तिथून नंतर तर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, आय टीला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले आय टीचे, आय टीचे क्लासेस करून मग परत आय टीमध्ये शिफ्ट झालो.
2: मित्रांनो, जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी, तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणला होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा, म्हणजे ग्रामीण भागात,
3: ग्रामीण भागात.
2: तर धनराज, म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
3: ओके, त्यावेळेस म्हणजे वडील, आई वडील, एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता, आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती, ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती, म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे, त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर, फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ, सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंग कडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं, त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं, काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं, त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता, त्याच्याबद्दल काय नाही.
2: अच्छा, आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
3: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि सीईटी पासआउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग, म्हणजे
2: 11th, 12th
3: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
2: जयक्रांती कॉलेज, बर. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे, आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना, की तसं आय आय टी असेल किंवा नीट असेल किंवा असं काही, समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात, ते तिथले 2 वर्ष कसे होते, मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं, त्यामुळे
3: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मिडियम पहिल्यापासूनच, इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं 10th पर्यंत रे, आणि एकदम 11th, 12th गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे, त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
2: हे
3: 11th, 12th खूप डिफिकल्ट जायचं, पण त्या एन्व्हायरमेंटमध्ये म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होतं की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये, तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11th, 12th.
2: बर, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय, 2016 पासआउट झाल्या झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
3: 2016 पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते, की त्यावेळेस म्हणजे 2012 जेव्हा ऍडमिशन घेतलं ना, त्यावेळेस आय टी मध्ये रिसेशन आलं होतं, त्याच्यामुळे आय टी आणि सीएससी मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली, पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं, मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला, मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो, तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून, पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट पेमेंट इन्क्रिमेंटला असेल काय असेल जे ॲज कम्पेअर टू आय टी. आणि त्यावेळेस आय टी एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे सी एस सी आय टी आणि जे मेकॅनिकलमधून आय टीमध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली आय टीला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन आणि मग तिथून एन एस डी एलचा प्रवास चालू झाला.
2: अच्छा, हे जे एन एस डी एल ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्या?
3: ओके, एन एस डी एल ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत. तर हे एन एस डी एलचं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं. पॅन कार्ड आधार कार्ड तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील यूएनएन नंबर अँड बाकी फंक्शन तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो आधार सर्च करतो तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं त्याचं टेस्टिंग होतं ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि एन एच डी एलचा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ओ एन डी सी म्हणून. ओ एन डी सी हा प्रोजेक्ट असा आहे की गव्हर्नमेंट मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन अँड फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे. बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ओ एन डी सी नावाची. त्या ओ एन डी सी वेबसाईटमध्ये काय होतं बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे. आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करतील. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग त्याचं टेस्टिंग डेव्हलपमेंट वेब पेज असेल बॅक एंड असेल एपीआय असेल त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल ह्या आय टीशी रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
2: नाही तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल ती नेमकी संकल्पना कशी असणार? म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे.
3: हा मोदींचा म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे बाहेर अमेझॉन कंपनी बाहेरचे तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये. तर आता ते ओ एन डी सीवर काय करायचे लोकलमधला लोकल किंवा तुमचं एक रूममध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्टमध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओ एन डी सीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे तर बायरनी एखादा फोन मागितला हेडफोन मागितला तुमचं माईक मागितला काय असेल ते तर ते तिथल्या लोकललाच सर्च होणार जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे असं आहे. मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार बऱ्याच गोष्टी.
2: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठाव मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एन एस डी एल मध्ये ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा बाकी सगळ्या गोष्टी करणं मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत काही फायनलचे असणार आहेत त्यांना आता पुढे जायचंय समजा तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तर कदाचित अजून खूप चांगली लवकर
3: बरोबर
2: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
3: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेस प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणजे जावा स्क्रिप्ट सीपीपी ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे. त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी असं आहे. इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल ॲप्टिट्यूड लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
2: बरं, आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता एन एस डी एल ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही एन एस डी एल कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
3: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट आहे.
2: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला येतो तुला सरकारी नोकरी आहे.
3: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेट मध्येच आहे पण गव्हर्नमेंट कंपनी,
2: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस एनएसडीएलचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की वन नाईट पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता आता पण तू हेच म्हणशील?
3: आता पण तसंच आहे म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला.
2: नाही नाही नाही म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर स्टुडंट
3: नाही ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे. ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेली डेलीच्या डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही. ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्ती डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी. म्हणजे आम्ही ती चूक केली चूक म्हणता येईल समजा ते
2: चूक नाही चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडंसं अजून सिरियसली केलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती अशा अँगलनं माझा विचारण्याचा तो भाग होता.
3: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असतं डायरेक्टली. म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री तर तिथे अप्रोच भेटला असतं डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
2: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
3: तसं कॉम्पिटिशन नाही कारण एका बॅचचे नाहीत. कोण आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत. आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
2: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काही विषय?
3: हा आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे
2: त्याच्यावर. पण असे संधी मिळू शकते?
3: मिळू शकते. काय
2: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
3: हा मिळू शकते काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
2: तुला जाण्याची इच्छा आहे?
3: अजून 2-3 वर्षांनी
2: आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोय हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
3: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो. मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं सेकंड सेम क्लिअर निघाली की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना जास्त लो लेवल पण नव्हतो ऍव्हरेज स्टुडंट होतो असं काही नाही.
2: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील त्याच्यामध्ये कधी काय?
3: हा त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केल्या थर्ड इयर. फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती सिनियर स्टुडंट आणि बाकीची जास्ती होती त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
2: बर. आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो असं काही बऱ्याच वेळा?
3: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे पण केलेल्या आहेत तशा त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचा आहे 80%
2: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
3: चित्रपट आम्ही एक्झाम झाली की चित्रपटावर जायचो मग लगेच सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
2: अच्छा कुठे?
3: आपलं श्री
2: टॉकीज. डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर?
3: हा अभ्यास करताना सबमिशन करताना जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा एक म्हणजे आम्ही तीन पार्टनर होतो राहुल शेळके विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला तर एक मोबाईल घेऊन आम्ही तीन तीन चार चार वाजेपर्यंत पिक्चर वेब सिरीज साध असायचं.
2: बर बर बर. आता लग्न झालं?
3: नाही आज आणखी नाही.
2: बर बर. मग मेकॅनिकल होतो म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
3: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत. पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या चार पाच मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते. 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
2: अच्छा अच्छा.
3: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचं आम्ही.
2: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमती गमती झाल्या सगळा विषय झाला आता ज्यावेळेस तो घराकडे जातो घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं मग घरातले आता वडील आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का अजून पुढे काहीतरी विषय करायचा किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असेल की आपण लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या तो गावाकडे काहीतरी विषय कर असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
3: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत म्हणजे मी मेकॅनिकल टू IT मध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला. ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर त्यांचं असं काही कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तू तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर असं काही नव्हतं.
2: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं त्याच्यानंतर पुन्हा 11-12 लातूरचे असेल 4 वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोयस की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं?
3: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अपडाऊन आलेले आहेत.
2: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
3: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये एवढा आजारी होतो. थर्ड इयर सेकंड सेम अँड BE पूर्ण आजारी होतो तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेला होता स्टमकचा म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे झोपणं लागणे ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या 1.5 वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो. मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्ती अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही. 2-3 वर्ष केली ठीक आहे आता. मग त्याच्यानंतर मग ह्या IT चे क्लास करणे IT मध्ये शिफ्ट होणे
2: आता मात्र कम्फर्टेबल
3: जॉब आहे. आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये एवढं.
2: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल काही गोष्टी प्रॉब्लेम असेल त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो आणि मोस्टली तर आम्ही पाहिले की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रमण करतो. असं तुला कुठलं असं मोटिवेट करत राहिलं?
3: हा त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो कारण BE फायनल इयर होतं. माझा पोटाचा त्रास होता बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं व्हिजिट केलेलं आहे दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं म्हणजे योगा करणे रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे. आता जस त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
2: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
3: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
2: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
3: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
2: बर बर बर, मग आता कुठलं असं गाणं आठवत आहे लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
3: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं, त्याच्यामध्ये बरेच गाणे होते, कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
2: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
3: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी, आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
2: उस्मानाबादचा,
3: सॉरी सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बस मधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम माटून जायचा
2: एका सेकंदामध्ये.
3: फक्त मेन बिल्डिंगची फक्त व्ह्यू दिसला बस मधून तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
2: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2, 4, 5, 10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
3: स्वप्न तर आहे,
2: धन पण आहे नावामध्ये, राज आहे आणि पुन्हा पाटील आणणार आहे का आम्ही राजकारणात आलेला बघणार पुन्हा?
3: नाही नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये, किंवा फॉरेन मध्ये जर चान्स मिळाला अब्रॉडला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
2: अरे वाक्य बात नाही, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगू, तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्स वर चालायचं पुढे असं?
3: सगळ्यांचं तर एकच असतं माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे, हे तर सगळेच सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल, हा टाइम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे, हेच सांगू शकतो मी.
2: क्या बात. तेव्हा धनराज, खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण

रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. दुनिया की जो जुगी साढ़े बारे

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धारा

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असा आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक DS निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक UJ जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक DB ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ: श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ: सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै, सकाळी 9 वाजता. स्थळ: श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह, तदनंतर महाप्रसादाचं आयोजन, प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले, तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची ओटी भरतोच तीही आपल्याला भरभरून देत असते, परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात, यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी, अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत, यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत. तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो. तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत. यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो. आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही. केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत. परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो. अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत आणि त्यांना ही योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो. तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे 1-2 पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधी कधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो, तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BVF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल, आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरलेली आहे. त्यामुळं ह्या ज्या उपाययोजना आहेत आत्ता ज्या आपण कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकले असतील, तर या उपाययोजना करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण पाहिलेलं एकदा पुन्हा आपली उजळणी करून घेतो मी. याच्यामध्ये पहिली जी पद्धत होती त्याच्यामध्ये होती योग्य बियाण्यांची निवड आपण करणं गरजेचं आहे, वाण चांगली निवडणं गरजेचं आहे, उगवण क्षमता तपासणी करणं हे देखील खूप गरजेचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्याकडं बीज प्रक्रिया करून घेणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. अतिरिक्त पाणी जे आहे तेसुद्धा आपल्या भागामध्ये आपण ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला या पिकांना जीवनदान देता येऊ शकेल. छोट्या उपाययोजना आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30-40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क: प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78078. प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक यू जे जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74.
1: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला.

आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: की
1: लगिन झालं गोंधळ झाला. आता एक काम हो उरलं.
0: आता आणि काय उरलं?

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त, बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील जो चित्रपट आहे, खूप इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे, जो की 1971 साली प्रदर्शित झालेला होता. तो चित्रपट म्हणजे मेरा गाव मेरा देश. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांनी, तर या चित्रपटाचं लेखन केलं होतं अख्तर रोमन यांनी. सर्वसाधारण पाहता 1977चा जर काळ आठवला तर देशप्रेमाची ओतप्रोत भरलेली भावना या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली होती. सर्वसामान्य माणूस किंवा शेतकरी जर त्याच्या कर्तव्यावर आला तर तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो आणि आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतो, अशी एक सुंदर अशी भावना असलेला हा चित्रपट 1971 साली आला. त्यावेळेस तो प्रचंड गाजला आहे. तेव्हा जाणून घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊयात. हवालदार मेजर जसवंत सिंग अजित नावाच्या एका चोराला पकडून देतात, ज्याला त्यानंतर जेलमध्ये टाकण्यात येते आणि तो जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा जसवंत सिंग यांच्याकडं नोकरी मागण्यासाठी त्यांच्या गावी जातो. जसवंत सिंग पुन्हा अजितला स्वीकारतात आणि आपल्या शेतामध्ये काम करण्याची परवानगी देतात. त्याच गावात त्याची भेट होते अंजू हिच्याशी. दोघंही प्रेमात पडतात. या गावामध्ये डाकू जब्बार सिंगची मोठी दहशत असते. शेवटी गावकऱ्यांच्या मदतीनं अजित जब्बारचा खात्मा करतो आणि गावाला त्याच्या दहशतीपासून वाचवतो, असं काहीसं कथानक 1971 साली आपल्यासमोर आलं होतं. जे कथानक लोकांना प्रचंड आवडलं, ज्या कथानकावर लोकांनी प्रेम केलं आणि धर्मेंद्र यांना एक नवी ओळख या चित्रपटानं मिळवून दिली, तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले धर्मेंद्र, आशा पारेख, लक्ष्मी छाया आणि जयंत या सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला. या सर्व भूमिकांमध्ये भाव खाऊन गेला तो विनोद खन्ना यांनी साकारलेला व्हिलन जब्बार सिंग. या पात्रावरूनच कदाचित शोलेमधील गब्बर सिंगची रचना झाली होती. या चित्रपटासाठी अभिनेते धर्मेंद्र यांना सर्वोत्तम नायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअरनं नामांकित देखील केलं होतं. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर या चित्रपटाची गीतं लिहिली होती आनंद बक्षी यांनी. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. हा चित्रपट संगीत असेल अभिनय असेल किंवा कथानक असेल या सर्वच माध्यमातून प्रेक्षकांना आवडला आणि या चित्रपटाने 1971 साली बॉक्स ऑफिसवर धूम केली. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71. महत्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94-219-78-078. प्राध्यापक DS निंबाळकर सर. मोबाईल 90-96-52-88-83. प्राध्यापक UJ जाधव सर. मोबाईल 86-98-65-20-65 आणि प्राध्यापक DB ठाकूर सर. मोबाईल 99-75-26-14-74. भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण H पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
2: मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता. मैं और अक्सर ये बातें करते हैं।
1: काही पंक्ती काही ओळी या एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच शोभून दिसतात, आपण म्हणतो ना सूट होतात। काही कल्पना येते का? आठवण बघा बिग बीच्या या ओळी। हे जर तुम्हाला कळालं तर आजचा बिग स्टार कोण आहे हे नक्कीच समजलं असेल, बरोबर ना? कारण आज आपण अशा बिग स्टार बद्दल बोलणार आहोत ज्यांना बघूनच असं वाटतं हाय जिंदगी बडी खूबसूरत है। आजची बिग स्टार रेखाजी।

रेखाजीला आपण सगळेजण ऍक्ट्रेस म्हणून ओळखतोच, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्यांच्या लाईफच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आजच्या बिग शोची सुरुवात करण्याच्या आधी काही लाईन्स मी रेखाजींसाठी म्हणेन. मत करो तुम वो वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे पा ना सको. मत करो तुम वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे तुम पा ना सको. प्यार हर किसी का कहां पूरा होता है, प्यार का तो पहला अक्षर ही अधूरा होता है. याच अधुऱ्या प्रेमाच्या नावानं आजचा आपला शो बिग स्टार रेखा स्पेशल. आरजे प्रगतीसोबत ऐकत रहा बिग स्टार.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो डेडिकेट आहे रेखा जी के नाव. पुढचं गाणं ऐकूयात, पण त्याआधी मी जे म्हणलं अधुरं प्रेम त्यालाच पुढं बोलूयात. रेखाजींची लाईफ हमेशा अमिताभ बच्चन सोबत त्यांचं नाव जोडलं जातं, आणि तुम्हालाही माहितीच आहे प्रेम हे त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहून गेलं. प्रेम होतं तर रेखाजींमध्ये,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. रेखाजींच्या लाईफमध्ये प्रेम अधुरं राहिलं असलं तरी करिअर जे आहे ते पूर्ण झालं. पण एक स्वप्न त्यांचं पूर्ण नाही झालं सांगेलच, पण त्याआधी या सुपरस्टारच्या लाईफला सलाम पुढच्या गाण्यासोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. पाव तो पडणे ही नाही चाहिए रेखाजी के जमीन पर, कारण एवढ्या सुंदरच आहेत त्या. मगाशीच मी म्हटलं की रेखाजींचं पण एक स्वप्न अधुरं राहिलं. रेखाजींना सारखंच वाटायचं की त्यांना दिलीप कुमारजींसोबत काम करायचं होतं, आणि आजही त्या सांगतात की काश मी छोटं मोठी फिल्म त्यांच्यासोबत केली असती. तसं तर तुम्हाला माहिती आहे का, रेखाजी फिल्म मध्ये येणारच नव्हत्या. रेखाजींना लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची खूप इच्छा होती. आजही आपण त्यांना फिल्मी करिअर आणि एअर होस्टेस पैकी एक चूज करायला सांगितलं तर त्या म्हणतात की मुझे उडना ज्यादा पसंद आहे. भाई आपण फिल्म ही सही, उडतो रही है रेखाजी.

रेखाजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करता येईल. ते म्हणजे उमराव जान, इजाजत, खूबसूरत, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, घर, खून भरी मांग, फूल बने अंगारे, अगर तुम ना होते, जानी दुश्मन, क्रिश, भूत, धर्मा, कोई मिल गया आणि सुपर नानी. पुढचं गाणं आपल्यासाठी ऐकत राहा माझ्यासोबत, म्हणजेच आरजे प्रगती सोबत, बिग स्टार.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही. वेलकम बॅक. मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत. रेखाजींना डेडिकेटेड आजचा आपला बिग स्टार शो. मी सांगत होते की रेखाजींची खूप खास मैत्रीण. रेखाजींनी त्यांना ट्रेन केलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं काम केलं जातं आणि त्या ऍक्ट्रेस आहेत श्रीदेवी. रेखाजी जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या रंगावरून, त्यांच्या साऊथ इंडियन ॲक्सेंटने, कारण फिल्म बॅकग्राऊंडच्या नव्हत्या त्या. त्यांना वाटत होतं की श्रीदेवींनीही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ नये, कारण श्रीदेवीही साऊथवरून आल्या होत्या. आणि श्रीदेवीही सांगतात की मला तयार होण्याचं कारण जस्ट रेखाजीमुळं. अशा रेखाजी, सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या रेखाजी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. सुंदरता म्हणजे काय? ती केवळ वयापुरतीच असते का? या गोष्टीचा छंद येण्याची किमया रेखाजींनी साधली. मनमोहक सुंदरता, फिटनेस यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रेखाजी.

एक काळ असा होता की रेखाजींच्या अभिनय सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण आताची गोष्ट नाहीये, कारण तारुण्यात सर्वच अभिनेत्री आपला काळ गाजवतात. पण रेखाजींचा जलवा आजही तसाच कायम आहे.

मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय आपला बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे अर्थात बिग स्टार रेखाजी. रेखाजींनी आपल्या अभिनयाने सौंदर्यानं सर्वांनाच मोहिनी घातली, परंतु वैयक्तिक जीवनात फार मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं. तरीही आपल्या दुःखाची छटा त्यांच्या व्यक्तित्वात दिसली नाही. जो खडतर प्रवास त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून पाहिला तो त्यांनी आपल्या प्रवासात जाणवू दिला नाही. रेखाजी सतत बहरत गेल्या, सावरत गेल्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्या चिरतरुण आहेत.

आपण ऐकतोय बिग स्टार आर जे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार रेखाजी. रेखाजींचे चित्रपट आणि एकूण कारकीर्द, त्यांचं अद्भुत सौंदर्य आजही आपल्याला चकित करतं आणि आपणही रेखामय होऊन जातो. रेखा एक उत्तम अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्ती म्हणून आपल्या समोर येत राहतात.

दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, असं म्हणत रेखाजी आपल्या मनात प्रवेश करतात आणि त्यांच्याच वलयात आणि त्यांच्या वलयात आपणही गुंतत राहतो, गुंता सोडवीत राहतो, म्हणत राहतो आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है।

आय होप आजचाही आपला बिग स्टार शो तुम्हाला आवडतच असेल. मेरी बाते अगर पसंद आई हो और अगर हाँ शेयर करा, लाइक करा आणि डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM ला. पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात नव्या बिग स्टार सोबत. तोपर्यंत मी आरजे प्रगती निरोप घेते. हा शो कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94 219 78 078. प्राध्यापक DS निंबाळकर सर. मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक UJ जाधव सर. मोबाईल 86 98 65 20 65 आणि प्राध्यापक DB ठाकूर सर. मोबाईल 99 75 26 14 74.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:10 होत आहेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. तर थोडासा आवाज आज देखील जरासा खराबच आहे, त्यामुळे ॲडजस्ट करावं लागेल. तर आज आहे 18 जुलै आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. दरवर्षी 18 जुलै रोजी ती साजरी केली जाते. त्यांचे मूळ नाव हे तुकाराम भाऊराव साठे होतं आणि 18 जुलै 1969 रोजी त्यांचं निधन झालं होतं. ते मराठी भाषेतील एक महान लेखक, समाजसुधारक आणि कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी लढणारे क्रांतिकारी विचारवंत होते. तसं पाहायला गेलं तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे झाला होता आणि त्यांचं शिक्षण हे झालं नव्हतं, तरी देखील मराठी साहित्यात मोलाचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी 32 कादंबऱ्या, अनेक कथा, नाटकं आणि पोवाडे लिहिले आहेत. तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यांनी आपल्या शाहिरीच्या आणि लोकनाट्याच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती त्यांनी केलेली आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच असली पाहिजे हा विचार त्यांनी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. त्यांची साहित्य संपदा पाहायला गेलं तर फकीरा, वैजयंता, माकड्याची माळ, वारणीचा वाघ यासारख्या प्रसिद्ध कादंबऱ्या त्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत. त्यांच्या साहित्यात उपेक्षित आणि वंचित घटकांच्या वेदना आणि संघर्ष दिसून येतो. तर अशा या क्रांतिकारी विचारवंताला रेडिओ तेरणाकडून विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांचंच एक खूप गाजलेलं गीत आहे तेच गीत देऊयात.

ए ओती बांधा रंग गवाळा कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी व पुतळी सोन्याची नव्या नवतीची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबा।

झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती त्या भल्या पहाटेची, बांधा बांध झाली घालवीत निघाली माझी मैना चांदणी शुक्राची, गावंद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची, शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांनी मडवून काढायची, बोली केली शिंदेशाही तोड्याची, आणि साज कोल्हापुरी वज्र टीका गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोखर पायात मासुळ्या, कानात गोखर पायात मासुळ्या, दंडात पिळाल नाकात नथ सरजाची, परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबई

अहो या मुंबईत गर्दी बेकारांची आणि त्यात भरती झाली माझी एकाची. मढ्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलोनच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची पैदास हित भलती चोरांची आई खाऊंची शिरदोरांची हरामखोरांची भांडवलदारांची आणि पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्यानं भरलं की समाज वाण मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची. बेळगावनी पाणी कारवार गोव्याची एक भाषिक राजाची सकाकली संगीन अन्यायाची फौज उठली बेनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची.

म्हणे अण्णा भाऊ साठे खरे बुडाली गर्वांची, मी तुपणाची जुलमीची जबरीची तस्करांची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकडाच राज रावणाच लंका जळाली त्याची, आणि तीच कत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची आणि सखा पाटलाची, अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची।

महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, हे महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, आणि दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायाची। परी तर मग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं माझी भेट नाही तिची। तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची। बेळगाव कारवार डानू मरगाव मालकी तुझ्याची, दोन खंडणीची कमाल दंडिणीची, चिडबेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाही।

चला तर असंच आपण आज विविध गीतं, आज खरं तर सुपरस्टारचे गीतं आज आपण घेणार आहोत, कारण की अशाच सुपरस्टार फिल्म इंडस्ट्रीचे पहिले सुपरस्टार ज्यांना म्हटलं जातं असे राजेश खन्ना यांचा आज यांची देखील पुण्यतिथी आहे आणि त्यांना देखील आपण विनम्र अभिवादन करूयात. जो माणूस खरं तर खूप लोकप्रिय आहे, खूप जणांना तो आवडतो, इतका सुंदर त्याचा अभिनय, त्याचे चित्रपट आणि त्याचा वावर असायचा त्यावेळेस, त्यामुळे तो सर्वांनाच खूप आवडायचा. म्हणजे अगदी माझ्या मम्मीला देखील राजेश खन्ना फार आवडतात, तर त्यांची गीतं असतील अशी गीतं तर त्यांची सर्वच लोकप्रिय होती. त्यांची बोलण्याची स्टाईल, त्यांचा एक अंदाज असायचा एक वेगळा. तर चित्रपटसृष्टीतले पहिले सुपरस्टार म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यांना काका हे टोपण नाव होतं. तर 15 सोलो चित्रपट त्यांनी दिलेले आहेत, त्यांचा पहिले आहेत ते विक्रम त्यांनी केलेला आहे की 15 चित्रपट त्यांनी सोलो दिलेले आहेत. आणि राजेश खन्ना यांचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला होता आणि त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असं होतं. त्यांनी 1966 आखरी खत या चित्रपटातून पदार्पण केलं होतं आणि मात्र आराधना, आनंद, अमर प्रेम, कटी पतंग आणि सफर यासारख्या चित्रपटांनी त्यांना अफाट लोकप्रियता मिळवून दिली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 180 चित्रपटांमध्ये काम केलंय. चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात देखील आलं. 2013 त्यांना मरणोत्तर त्यांना पद्मविभूषण हा भारताचा तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान देखील देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. तर चला अशाच राजेश खन्नाला विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांचीच आज गीतं ऐकूयात आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर पहिलीच फरमाईश आलेली आहे, तर सॉरी श्रोते आहेत आपले जे शनिवार टू शनिवार फरमाईश पाठवतात, तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामण किराडे, आम्रपाली सोनाली, आदर्श आर्यन तसेच त्यांचे मित्र देखील या गाण्यात सामील त्यांनी केलेलं आहे. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे, प्रेम कहाणी या चित्रपटातील गीत आहे. राजेश खन्ना दिसतात पडद्यावरती आणि मुमताज, त्यांची जोडी खरं तर खूप छान वाटायची दोघांचीही, पडद्यावरती पाहायलाच खूप सुंदर दिसायची ते. तर लता मंगेशकर किशोरांचा आवाज आहे, आज आनंद घेऊयात द सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या गीतांचा. तर आज नक्कीच तुम्ही मला 9970599 क्रमांकावरती सुपरस्टार राजेश खन्ना यांचे कोणते गीत आवडत असेल आज तुम्ही ते पाठवायचं आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात.

चला तर आज आपण राजेश खन्ना अर्थात काका ज्यांना म्हणतात टोपण नावाणी आणि खरं तर बाबू मोशाय जिंदगी बहुत लंबी होनी चाहिए असा त्यांचा डायलॉग जो आहे हा जो आहे तो खूप फेमस राहिलेला आहे की बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नाही असा आनंद मधला त्यांचा जो डायलॉग आहे तो खूप लोकप्रिय ठरलेला आहे. तर अशा बाबू मोशाय असं म्हणणाऱ्या या कलाकाराचा आज आपण त्यांची पुण्यतिथी आहे तर त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय आणि त्यांची गीतं ऐकतोय. सुपरस्टार होते ते आणि आहेत आणखीन असं म्हणते तर त्यांची बरीशी गीतं आहेत जे खूप आवडतात सर्वांना. तर आज आपण राजेश खन्ना यांची गीतं घेत आहोत 99705900 या क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश देखील अशा सुंदर अशा गीतासाठी जे गीत खूप गाजलेलं आहे आणि ते गीत ऐकायचं आहे. सोमवार टू सोमवार फरमाईश असते पण मला घेता नाही आली सरांची फरमाईश. असे श्रोते आहेत आपले मी सुनील जाधव पाटील गल्ली औसा जिल्हा लातूर येथून, काकासाहेब जाधव, योगेश यादव, मल्लिनाथ कांबळे, विजय बनसोळे, गोपाळ धुमाळ, खलू बागवान यांना हे गीत ऐकायचं आहे. तर ऐकवत आपले नियमित श्रोते आहेत सुनील जाधव सर आणि त्यांच्या मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर चहाची आवश्यकता तर मला जास्त आहे असं वाटतं मला, तर कोणी चहाला चहा पाठवून देतं का पहा आपल्या श्रोतांमध्ये. तर चला आज राजेश खन्ना यांची सुपरहिट गाणी ऐकणार आहोत. तर पुढचं देखील गीत असंच आहे जे खूप लोकप्रिय आहे, खूप लोकप्रिय म्हणजे अगदी लग्न समारंभात हे गीत जेव्हा ते ऑर्केस्ट्रा असतं तेव्हा हे गीत लागतं म्हणजे लागतंच, कारण की ते इतकं गीत लोकप्रिय आहे. दो रास्ते या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात हे सुंदर असं गीत आहे. तर हे गीत ऐकायचं आहे गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, श्रुती नवले, आसेगाव बाजार तालुका अकोल जिल्हा अकोला येथून. तर नक्कीच नवले परिवारांची ऐकूयात ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

तर हेच गीत ऐकायचं आहे आपले समाधान काटेसर मुक्काम पोस्ट घाणेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. त्यांचे मित्र आहेत किरण शिंदे, स्वप्नील जाधव, अकबर शेख पिशव्याचे व्यापारी, अक्षय ट्रान्सपोर्ट घाणेगाव, सतीश नवले. तर ऐकूया समाधान काटेसरांची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर राजेश खन्ना यांची सुपरहिट गाणी आता आपण ऐकतोय 9970599 या क्रमांकावरती. आज आपण राजेश खन्ना यांची का गीता ऐकतोय कारण की त्यांची आज पुण्यतिथी आहे आणि सुपरस्टार पहिले फिल्म इंडस्ट्रीचे ते आहेत. तर बऱ्याच श्रोतांनी मी चहा सांगितला, बऱ्याच श्रोतांनी मला चहा पाठवलेला आहे, पटकन घ्या म्हणून देखील सांगितलं, थंड होईल नाही तर. तर थँक्यू सो मच, एवढं प्रेम करता तुम्ही. तर पुढची फरमाईश देखील छान अशा गीतासाठी, दाग हा चित्रपट आहे त्यांचा, राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांचा हा चित्रपट आहे आणि किशोरदांचा आवाज, मोस्टली राजेश खन्ना यांना किशोरदांचा आवाज हा देण्यात आलेला आहे आणि त्यांची गीतं सर्वच लोकप्रिय ठरलेली आहेत खरं तर. आणि किशोरदा म्हटल्यावर म्हणजे लाजवाब सिंगर आणि सुपरस्टार इकडे म्हटल्यावर ते कॉम्बिनेशन आणि ते गाणं मग का सुपरहिट होणार नाही. तर असंच दाग या चित्रपटातील गीत आहे. मेरे दिल में आज क्या है तू कहे तो मैं बता दूं. चला जास्त नाही म्हणत कारण की सर्दी आहे.

तर किशोरदांच्या आवाजात हे सुंदर संगीत ऐकायचं आहे. विनोद क्षीरसागर, सारिका क्षीरसागर, तर जे आपले रंगनाथ क्षीरसागर सर आहेत ते आज त्यांच्या मुलाकडे गेलेले आहेत पुण्यामध्ये. तर आज सध्या ते घरी आहेत, तर त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आहे. तर ते म्हणतात की आज सुनबाईंची आणि मुलाची इच्छा आहे गाणी पाठवण्याची. तर थँक्यू सो मच सर. आणि चतुराबाई व छोटी श्रोता सिद्धी, सॉरी रिद्धी क्षीरसागर यांना हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. ऐकूयात विनोद सर, सारिकाताई आणि रिद्धीची ही सुंदर अशी व्हॉट्सअपवर मॅश.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: हाय दीदी, आम्ही आज शेतामध्ये काम करत आहोत, माळवं लावत आहोत, तरी आमचं पण गाणं पाठवा. आमची नावं आहेत विनोद दिगंबर काळे, माझा मुलगा पवन विनोद काळे, माझी बायको अंबिका विनोद काळे आणि माझी मुलगी वैष्णवी नितीन काळे. असे आम्ही सगळेजण माळवं लावत आहोत. तर आम्हाला गाणं ऐकायचं आहे, खूप छान वातावरण आहे. आमचं गाणं आहे अकेला मैं गाया था, अकेला मेरे संग संग आया तेरी यादों का डोला.
2: चला तर खूप एन्जॉयमेंट करत हा फरमाईशीचा कार्यक्रम विनोद सर ऐकतायत, छान वाटलं. मागून ताई देखील त्यांना सांगतायत मुलीचं नाव सांगा, मुलीचं वैष्णवी नाव आहे. तर असे आपले विनोद काळे सर आणि त्यांची फॅमिली सध्या माळवं लावतायत असं त्यांनी सांगितलं. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे, सुंदर असं हे देखील गीत आहे, राजेश खन्ना हेमा मालिनी आहेत पडद्यावरती, छान असं गीत. थँक्यू सो मच सर. ऐकूयात विनोद काळे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर एक शेबडकर एक सरस अशी गाणी आहेत त्यांची. त्याच्यामधलं एक गीत जे आहे ते कुछ तो लोग कहेंगे, ते गीत खूप भारी वाटतं मला ऐकताना. तसंच एक गीत जे श्रीदेवी यांच्यासोबत आहे जे खूप सुपर डुपर हिट आहे ते म्हणजे आखे तो खोलो, ते म्हणजे डीजेवरती लागतं आणि गॉर्जियस श्रीदेवी त्यात दिसतात म्हणून मला ते गाणं फार आवडतं. आणि तसं पाहायला गेलं तर आणखी एक गाणं मेरे नैना सावन भादो, परत आराधनामधलं एक गाणं आहे ते म्हणजे त्याच्यातलं एक कडवं खूप मध्ये गाजलं होतं की विसरले आता मी, ते मध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये त्यांचं ते गीत चालू होतं की फूल खिलते है लोग मिलते है मगर, असं जे गीत आहे ते खूप भारी आहे. म्हणजे पूर्ण अर्थपूर्ण गाणं आहे ते, पूर्णच गाणं अर्थपूर्ण आहे. जर पण त्यातलं एक कडवं होतं ते खूप गाजलं होतं मध्ये, तर अशी अर्थपूर्ण त्यांची काहीतरी जीवनाशी निगडीत असणारी बरीचशी गाणी आहेत आणि चित्रपट देखील तसेच आहेत. खरं तर दुश्मन हा देखील चित्रपट मला त्यांचा फार आवडतो, खूप छान चित्रपट आहे तो देखील. त्याच्यात ती गाणी देखील खूप गाजलेली आहेत. आणि पुढचं गीत आहे ते नजराना, या चित्रपटातील गीत आहे, किशोरांच्या आवाजातील गीत आहे, आनंद बक्षी यांचं गीत आहे आणि राजेश खन्ना यांचं हे देखील सुपरहिट ठरलेलं गीत आहे. तर सोमनाथ जाधव सर आहेत चिलवाडी तालुका जिल्हा धाराशिव येथून. 24 तास मॅडम मी लाईव्ह असतो असं म्हणतायत आणि आमच्या शेतात सोयाबीन कोळपणी चालू आहे. तर मॅडम जेव्हा आमचं गाणं येत नाही तेव्हा अजिबात करमत नाही असं म्हणतायत ते, आणि सतत वाटतं की अरे आपली फरमाईश नाही घेतली आहे, तर आम्हाला दिवसभर करमत नाही. आणि जेव्हा तुम्ही आमचं नाव घेता तेव्हा खूप बरं वाटतं असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच सर, कधी कधी राहून जातं की बऱ्याचशा फरमाईश येतात त्यामुळे राहून जातं, पण आज नक्कीच तुमची फरमाईश घेते आहे. आज बऱ्याच 2 महिन्यानंतर तुम्ही फरमाईश केली आहे. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते जे आहेत सोमनाथ जाधव सर चिलवडी येथून, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला तर राजेश खन्ना यांची जेवढी काही गीतं आहेत आज त्यांच्या गाण्यांना परत एकदा उजाळा देत त्यांना विनम्र अभिवादन करत आज आपण गीतं घेत आहोत त्यांची. तर यानंतरची फरमाइश आहे, तत्पूर्वी एक फीडबॅक आलेला आहे. आपले नियमित श्रोते आहेत ते म्हणजे सुरेश भट सर, त्यांनी आज फीडबॅक दिलेला आहे. काय म्हणतात ऐकूयात त्यांच्याच आवाजामध्ये.
1: नमस्कार मित्र हो, शुभ दुपार. आणि प्रगतीताईची तब्येत चांगली नसली तरी कार्यक्रम छान पद्धतीनं प्रसारण करीत आहे आणि प्रगतीताईचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत आहे आणि आवाज नाही ऐकला तर हरपल्यासारखं होतंय आणि फारच लोकप्रिय आवाज झालेला आहे प्रगतीताईचा. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच सर. तर पुढची फरमाईश घेऊयात. जे आपले श्रोते आहेत ते म्हणतात 4 महिन्यानंतर मी फरमाईश पाठवत आहे. अशा श्रोत्या आहेत त्यांना गीत ऐकायचं आहे. मेहबूबा हा चित्रपट आहे जो की एक पुनर्जन्मावरती कथा आहे. खरं तर ही खूप छान चित्रपट आहे हा देखील. आणि त्याच्यातलंच एक गीत आहे पर्वत के पीछे चंबेला गाव है गाव में दो प्रेमी रहते है. आणि हेच गीत ऐकायचं आहे योगेश यादव. आत्ताच सर तुमचं नाव घेतलं होतं मी. सुनील जाधव सरांनीच फरमाईश पाठवली, त्याच्यामध्ये नाव होतं आपलं. हरकत नाही, पण योगेश यादव यांचीही फरमाईश आहे तर ऐकूयात. त्यांच्यासोबत आहेत बाळू पांढरे, विजय बनसोडे, युवराज यादव, श्रेयस यादव यांना हे गीत ऐकायचं आहे. धनगर गल्ली औसा येथून असं त्यांनी पाठवलंय. ऐकूयात आणि आनंद घेऊयात मेहबूबा या चित्रपटातील या गीताचा.

चला तर यानंतरची फरमाईश देखील अशाच सुपरहिट गीतासाठी, जे फक्त म्युझिकवरून सर्वांच्या लक्षात येतं असं गीत आहे, मेरे सपनो की रानी कब आएगे तो, असं जे गीत आहे ते ऐकायचं आहे जालना इथून. आपले श्रोत आहेत गणेश डिघे सर, राहणार चित्तोडा तालुका बदनापूर येथून. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची फरमाईश आली आहे. ते म्हणतात, ताई तुम्ही मधल्या सुट्टीत कुठे गेला होतात, म्हणजे मध्ये जेव्हा मी ब्रेक मारला होता त्यानंतर.

चला तर एव्हरग्रीन गाण्याचा आताच आपण आनंद घेतला. विविध भारतीवरती हे सतत गाणं लागतं आणि हे देखील गीत फार मी विविध भारतीवरती ऐकलं. जे पुढचं गीत आहे अनुरोध या चित्रपटातील हे देखील खूप सुंदर असं गीत आहे त्यांचं. आज आपण राजेश खन्ना यांची गीतं घेत आहोत कारण की त्यांची आज पुण्यतिथी आहे त्यानिमित्त. तर यानंतरची फरमाईश अंकुश सावत माळ बोरगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथून, त्यांना देखील आज राजेश खन्ना यांचं गीत ऐकायचं आहे अनुरोध या चित्रपटातील. तर कोणतं गीत आहे ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा एव्हरग्रीन गाण्याचा.

चला तर उनमेसे कुछ लोग याद रह जाते हैं आणि असेच राजेश खन्ना देखील आपल्या कायम स्मरणात राहणार आहेत. तर त्यांची अशी एव्हरग्रीन गाणी आज आपण ऐकतोय व्हॉट्सअप फरमेश गाणी या कार्यक्रमात. 9975900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. तर यानंतरची फरमाईश देखील अवतार या चित्रपटातील गीत. अवतार हा देखील चित्रपट फॅमिलीची संलग्न असणाराच चित्रपट आहे आणि खूप सुंदर असा तो देखील चित्रपट आहे. शबाना आझमी यांचा हा चित्रपट आहे. त्यांच्यासोबत आहेत राजेश खन्ना. तर त्यांचंच हे गीत आहे, दिन महिने साल गुजरते जाएंगे हम प्यार में मरते जीते जाएंगे, असं गीत आहे. तर तेच ऐकायचं आहे विक्रम काशीनाथ बनगर सर, अशोक सुरेश गायकवाड, अविनाश उत्तम सोनवणे, स्वप्नील सतीश ढोले, अरविंद महादेव सुरवसे हे सर्वजण बुधोडा तालुका औसा जिल्हा लातूर येथून व्हॉट्सअप फरमाईश ऐकत आहेत. आम्ही सर्वजण द्वारका हॉटेलचा स्टॉप आहे औसा लातूर हायवे लगत बुधोडा. आम्ही 5-6 महिन्यानंतर फरमाईश पाठवली आहे. तर आज नक्कीच अवतार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि तसंच आपले नियमित श्रोत आहेत ते देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवतात. प्रदीप सोंगे सर राहणार वाईगौळ तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून. सर म्हणतायत आपल्या गोड आवाजाला माझ्याकडून मनापासून सलाम. थँक्यू सर. तरी आवाज खूप खराब झालाय सर, मी आजारी आहे. तर आपला कार्यक्रम ऐकताना मनाला खूप आनंद मिळतो. आज सोयाबीनमध्ये डवरणी चालू आहे. तर आज माझी आपल्याकडे एक खास गाण्याची फरमाईश आहे. माझ्या मनाच्या जवळचे एक सुंदर गाणं आहे अवतार या चित्रपटातील. हे गीत आपण आपल्या कार्यक्रमात नक्कीच ऐकवावे. तर माझ्यासोबत आहेत माझे मित्र अमोल जाधव, प्रवीण कुटे, मनोज डांबरे सर. धन्यवाद ताई, पुन्हा एकदा मनापासून नमस्कार. थँक्यू सो मच सर. ऐकूयात प्रदीप सोंगे सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची आणि तसंच आपले दुसरे देखील जे श्रोते आहेत विक्रम सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: ईश्वराचे व्यापारी आदर्शक रेडिओ तेरणा 94 एफएम ऐकणारे सर्व रसिक श्रोतांना नमस्कार, सलाम आणि आदाब. आज राजेश खन्ना यांचा वाढदिवस असल्या आपलं आज पुण्यतिथी असल्यामुळे राजेश खन्ना आपल्या मध्ये आज नाही, पडद्याच्या काळाच्या पडद्याच्या आड गेलेले आहेत, तरी आज आपल्याला त्यांनी जिवंत असल्याने वाटत आहे. म्हणून आज त्यांच्यावर चित्रित झालेलं गीत प्रगती मॅडमनी आपल्या मनानं कुठलंही चांगलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत ऐकवावे. आणि मी इंदिरानगर वैराकडून पिशव्याजी व्यापारी अकबर शेख, मुन्नादी शेख, आयशा शेख, अफसना शेख, उमर शेख, अबू बकर शेख आणि आल्पिया शेख, गुलनाज शेख, कादर शेख, आम्ही सर्व शेख परिवार आहेत आणि माझे मित्र आहेत गाणेगावचे समाधान काटे, पानगावचे रशीद हिनांदार आणि गुरपुळीचे सोमनाथ चिकने, वाशिम महाराष्ट्राचे हिरामन किराडे आणि अलूरचे मोहम्मद दातार. आम्हा सर्वांना हे गीत ऐकायचं आहे आणि मी सध्याला.
1: तर अकबर शेख सरांना देखील गीत ऐकायचं आहे किशोरदांच्या आवाजातील असं त्यांनी सांगितलंय. तर आडींचं म्युझिक असलेलं मेरे जीवन साथी या चित्रपटातील गीत आहे. तनुजा आणि राजेश खन्ना यांची जोडी आहे. तर हेच गीत ऐकायचं आहे. गीता दिनेश अंबोरे ज्या बार्शीवरून आहेत, सध्या नवीन श्रोते आहेत, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर थँक्यू सो मच. ऐकूयात गीताताईंची आणि अकबर शेख सरांची आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, तर आज ही एव्हरग्रीन जुनी जी गाणी आहेत ती आपण सतत ऐकत देखील असतो आणि छान वाटतं. तर आज आपण आज राजेश खन्ना यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त त्यांची गीतं ऐकतोय. त्यांच्या आठवणी परत एकदा त्यांच्या गाण्यांतून उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. तर पुढची फरमाईश आहे ती दुश्मन या चित्रपटातील गीतासाठी, आणि गीत ऐकायचं आहे विद्या गुरव. शेतात काम करत आपला कार्यक्रम ऐकत आहोत, आईची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलंय. जे आहेत शुभम गुरव वाई सातारावरून, आणि त्यांची आई देखील त्यांच्यासोबत आहे असं म्हणतायत. तर नक्कीच ऐकूयात शुभम गुरव सर आणि त्यांच्या आईंची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश देखील हेगी तर विविध भारतीवरती आपण ऐकलं की आणि आकाशवाणीवरती हे सर्रास गाणं ऐकलं जायचं. पुण्यतिथी आहे राजेश खन्ना यांची, त्यानिमित्त आपण त्यांच्या गाण्यांना उजाळा देत आहोत. तर अशीच ही फरमाइश आहे दिनकर शिंदे आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून. तर सरांना असं गीत ऐकायचं आहे दो रास्ते या चित्रपटातीलच हे सुंदर असं गीत आहे. ऐकूयात दिनकर सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर हे देखील गीत फार आपण ऐकलेलं आहे, तसंच पुढचं देखील गीत फार आपण ऐकतो. किशोरदांच्या आवाजातील हे सुंदरसं गीत आहे. चित्रपट आहे

की कसम या चित्रपटातील हे गीत आहे आणि श्रोते आहेत आपले आपल्या नियमित श्रोते आहेत रेश्माताई आणि त्यांचा मिस्टर सुमित त्यांचा मुलगा स्वराज मम्मी पप्पा शंकर बजरंग कार्यक्रम ऐकत आहोत असं त्यांनी सांगितलंय तर ऐकूयात रेश्माताई आणि त्यांच्या सर्व फॅमिलीची ही व्हॉट्सअप फरमाईश

0: रास्ते में हम दोनों घर कैसे जाएंगे।
1: घर वाले अब हमको खुद

राजेश खन्ना यांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त आपण एव्हरग्रीन गाणी त्यांची ऐकतोय. पुढचं देखील गीत खूप लोकप्रिय ठरलेलं आहे, रोटी हा चित्रपट आहे. राजेश खन्ना आणि मुमताज यांची जोडी खरं तर सुपर डुपर हिट ठरली होती आणि त्यांचंच हे सुपर हिट ठरलेलं गाणं किशोरदांच्या आवाजातील ऐकायचं आहे. सरांनी फोटो पाठवला आहे गवारींच्या शेंगांचा आणि ते शेंगा तोडत आहेत शेतामध्ये असं सांगतात सर. तर कविता फुलगे आहेत ताई, तर त्या म्हणतात शेतामध्ये आता आम्ही गवारीच्या शेंगा तोडत आहोत, तर आज आम्हाला हे गीत ऐकायचं आहे. तर नक्कीच ऐकूयात कविता फुलगेताईंसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला दुपारचे वाजता 2:54 तर यानंतरची फरमाईश आहे. नियमित श्रोत आहेत ते देखील दत्तात्रय बागल, दारफसीना, माझे मित्र शुक्राचार्य बारबोले, रोटी, पुन्हा एकदा रोटी या चित्रपटातलीच गीत आहे. तर हे देखील गीत किशोरांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे. चला आनंद घेऊयात पुन्हा एकदा रोटी या चित्रपटातील या गीताचा. ऐकूयात दत्तात्रय बागल सर आणि त्यांचे मित्र शुक्राचार्य बारबोले यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला छान असं अर्थपूर्ण गीत पुढचं देखील येत आहे. पुढचं देखील गीत असंच सुंदर आहे. अंदाज हा चित्रपट आहे. तर श्रोते आहेत आपले नियमित श्रोते आहेत. नमस्कार करतो प्रगतीताई, मी त्रिमूर्ती टेलर परंडा इथून ज्योतिबा मोहिते बोलत आहे. आणि आज किशोरदांचं मला गीत ऐकायचं आहे जे राजेश खन्ना यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं आहे. तर मला तुम्हाला सांगायचंच आहे की तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला दोनच आवाज आवडतात, एक म्हणजे तुमचा आणि दुसरा किशोर कुमार यांचा. तर आता नक्कीच फरमाईशीमध्ये माझा ही फरमाईश पूर्ण करा असं म्हणतायत. नक्कीच सर, राजेश खन्ना यांचा खूपच छान जीवन कसं जगावं असं सांगणारं हे देखील गीत आहे. तर तसंच आपले दयानंद पाल पखाले सर दारफळ सिन्हा त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे. तर त्यांनी देखील बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली. त्यांनी देखील बरेचशी गीतं श्रोते जे आहेत ते मेरे सपनो की राणी कब आएगी हे पाठवतात, पण ते गाणं झालेलं आहे सर. तर दयानंद पाखले सर दारफळ त्यांना देखील आज हेच गीत ऐकायचं आहे, सुंदर असा अंदाज या चित्रपटातील गीत. आणि तसंच आपले आणखीन एक श्रोते आहेत अनिल गायकवाड सर, ऋतुजा ताई विजया अर्जुन बवाजे असंच आहे का, तर चुकलो असेल तर प्लीज माफ करा. बच्चे कंपनी आहे अभि शुभम वाशी उस्मानाबाद इथून असं त्यांनी धाराशिव इथून पाठवलेलं आहे. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत अनिल गायकवाड सर आणि त्यांच्या फॅमिलीची, आणि तसंच आपले नियमित श्रोते ज्योतिबा सर यांची आणि दयानंद पखाले सरांची व्हॉट्सअप फरमाईश. एक गीत जे पूर्ण जीवनाचा अर्थ सांगतं असं गीत राजेश खन्ना यांचं येतं आता ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

अरे पडले पडले चला तर जाता जाता पुन्हा एकदा त्यांचं एक अर्थपूर्ण जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकाम. तर आज राजेश खन्ना आपल्यात नाही आहेत पण त्यांची जी गीतं आहेत ती कायम आपल्या स्मरणात राहणार आहेत. जी गाणी त्यांनी दिलेली आहेत आपल्याला त्यांचे चित्रपट असतील काही ना काही संदेश देण्याचं त्यांनी देखील काम केलं आहे. बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार म्हणून राजेश खन्नाकडे पाहिलं जातं आणि खूप छान अशी गीतं त्यांनी दिलेली आहेत. तर शेवटचं तर गीत आपण विठ्ठलावरतीच देणार आहोत हे माहिती, पण जाता जाता हे गीत जर राजेश खन्ना यांचं दिलं नाही तर ते खरंच त्यांचा जो आत्ता आपण सर्व गाणी जी दिली ती कुठेतरी राहून जाईल असं ते गीत आहे. तर तेच गीत देते आणि त्याच्यानंतर विठ्ठलासोबतच सांगता करणार आहोत आपल्या व्हॉट्सअपवर माझी गाणी या कार्यक्रमाची. तर गीत आहे आर्डीनचं म्युझिक, किशोरांचा आवाज, आपकी कसम हा चित्रपट. श्रोते आहेत आपले अरणी अमराईपुरा येथून नंदकुमार शिवरामवार, रीनाताई शिवरामवार, सार्थक शिवरामवार, अथर्व शिवरामवार यांची आणि तसंच आपले दुसरे देखील श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे. रफिक इनामदार सर पानगाव बार्शी येथून आपले नियमित श्रोते आहेत बऱ्याच दिवसांत त्यांची देखील फरमाईश, तर त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे आज. तर ऐकूयात रफिक इनामदार सर आणि शिवरामवार फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, जसं की मी म्हटलेलं आहे शेवटचं गाणं हे विठ्ठलावरतीच देणार आहे जोपर्यंत वारी होत नाही तोपर्यंत. तर या वारीत देखील आपले बरेचसे श्रोते आहेत, ते लाईव्ह आपल्या रेडिओ कार्यक्रमाचा आनंद देखील घेत असतात आणि इथली परिस्थिती सांगतात मला. तर स्वतःची काळजी देखील तुम्ही घ्या, जात आहे खरं पाऊसाची लक्षणं आहेत, आता पाऊस येणार आहे त्यामुळे प्लीज स्वतःची देखील तुम्ही काळजी घ्या. आणि भेटूयात आता आपण सोमवारी लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात अशा सदाबहार गीतांचा नजराणा घेऊन. आणि ज्या श्रोतांच्या आज फरमाईशी पूर्ण झाल्या आहेत, आता 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायच्या, आज ज्यांची फरमाईश झाली त्यांनी सोमवारी अजिबात फरमाईश पाठवायची नाही, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करता येईल. कारण की आजचा दिवस सोडून 4 दिवसानंतर फरमाईश पाठवायची, म्हणजे आज ज्यांच्या फरमाईश राहील त्यांनी रविवार सोमवार, म्हणजे रविवार तर येतच नाही खरं तर, पण तरी पण मी धरते रविवार सोमवार मंगळवार बुधवार, बुधवारी त्यांची फरमाईश आली पाहिजे. तर अशा श्रोतांना विनंती आहे, कारण की इतर देखील श्रोतांना आपल्याला इन्वॉल्व करायचं आहे. तर भेटूयात सोमवारी, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा. सुंदर असं गीत आहे अजय गोगावले यांचं, बाप विठुराय, खूप छान असं गीत आहे. याच गीतासोबत मी आज प्रगती इथेच थांबते आहे. भेटूयात परवा, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत जाणून घेत असतो आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जॉब करत असतात आणि एक यशाचा मार्ग त्यांनी अवलंबलेला असतो आणि हा मार्गच म्हणजे आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतो। याच दृष्टिकोनातून आपण अशा सर्व विद्यार्थ्यांचा हा जो प्रवास आहे तो जाणून घेत असतो तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये। आज आपण अशाच पद्धतीनं आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे धनराज पाटील याला। तो 2016 मेकॅनिकल ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पासआउट विद्यार्थी आहे। सध्या बाणेर पुणे येथे NSDL या कंपनीमध्ये ई गव्हर्नन्स ही कंपनी आहे, या कंपनीमध्ये आता सध्या तो कार्यरत आहे। मूळतः राहणारा तो ककासपूर तालुका धाराशिव येथील आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा हा सर्व जीवन प्रवास। धनराज, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू।
1: आता जसं की 2016 पासआउट राईट म्हणल्यानंतर आता 2024 चालू आहे, 8 वर्ष झालेली आहेत। मग 8 वर्षानंतर पहिल्यांदाच ह्याच्यामध्ये तेरणा कॉलेजमध्ये आला की अगोदर आलो?
2: अगोदर 1-2 वर्ष आलेलो आहे त्याच्यामध्ये, म्हणजे बेसिक आपलं मार्क्सिट घेण्यासाठी किंवा असंच काम पडल्यानंतरच आलेलो आहे आणि आता फायनल डिग्री सर्टिफिकेट एका कंपनीमध्ये लागायचं होतं, सो त्याच्यासाठी आता आलो होतो।
1: बरं, मग आता परत 8 वर्षानंतर परत कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ह्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर काय आठवणी काय ताज्या होत्या?
2: हो, आठवणी तर कॉलेजबद्दल खूप जोडलेल्या आहेत आणि कॉलेजचं एवढं स्ट्रक्चर चेंज पाहून म्हणजे खूपच आनंद होतोय। आमच्या वेळेस म्हणजे थोडंफार होतं पण आता कॉलेजमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झालेला आहे। मीन्स स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी असेल, कॉलेजचा कॅम्पस असेल, बऱ्याच ऍक्टिव्हिटी म्हणजे खूप चेंजेस झालेले आहेत।
1: बर बर, तरी 2016 विषय म्हणजे तू साधारणतः 2012 ऍडमिशन घेतलेला असणार, 2012-16 हे 4 वर्षाचा कालावधी कसा होता मग तुझा आणि तू तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड कशी केली की तुला इंजिनिअरिंग इतिहास करायचा?
2: त्यावेळेस 2012-12 झाल्यानंतर माझा एक भाऊ होता इथे शरद पाटील म्हणून, तो 2009 पासआउट होता मेकॅनिकलमध्ये, सो त्यांनी प्रेफर केलं की आहे बेस्ट कॉलेज, स्टाफ चांगला आहे, बाहेर दुसरीकडे जाण्यापेक्षा म्हणजे जालना म्हणजे आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जाण्यापेक्षा इथे उस्मानाबादमध्ये तेरणा कॉलेज चांगलं आहे, तर त्यांनी प्रेफर केल्यानंतर मी इथे ॲडमिशन घेतलं।
1: अच्छा, बरं, ज्यावेळेस मग तू 2012 इथे ॲडमिशन घेतलं, पुढचे 4 वर्ष होतं, तर मग इथलं करिक्युलम, इथले अकॅडमिक्स कसे कसे होते?
2: 4 वर्षाच्या काळामध्ये फर्स्ट इयरला आल्यानंतर म्हणजे इंजिनिअरिंग हे आमच्यासाठी एक म्हणजे हेच चॅलेंजिंग होतं की 12वीनंतर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं म्हणजे हेच झालं की संपला, झालं आपण इंजिनियर झालो हेच होतं। आणि फर्स्ट इयरमध्ये तर असं हवेतच गेलं की जस्ट फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन घेतलं इथे, मग बाकी मेन बिल्डिंग आमचं मेकॅनिकल डिपार्टमेंट होतं ते मेकॅनिकल डिपार्टमेंट, इकडे CSC ETCचा काय आमचा एवढा संबंध यायचा नाही, फर्स्ट इयर बिल्डिंग आणि मेकॅनिकल डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल हेच असायचं आणि मेन बिल्डिंगचा संबंध म्हणलं तर फक्त मीन्स एक्झामच्या टायमिंग वेळेसच मेन बिल्डिंगचा संबंध येत होता, बाकी बरं होतं काय म्हणजे असं।
1: बरं, आणि स्टडीच्या दृष्टिकोनातून कसं होतं? कारण आता 2012 म्हणजे आपण काय केलेलं की तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अनेक अशा विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू केलेला होता जे की 1986 पासूनचे पासआउट आहेत म्हणजे जुने एकदम, तर अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण बरंच चांगलं, आता म्हणजे सोशल मीडिया आणि मोबाईलचं इंटरनेटचं युग चांगलं फास्टमध्ये आलेलं होतं तसं 2012-13-14 त्याच्या अगोदर कदाचित एवढं नसणार आहे पण ते त्या काळ, तर हे अभ्यासामध्ये त्याचं कसं मग ते
2: आमच्या वेळेस तर 2012 वेळेस म्हणजे जस्ट अँड्रॉइड निघाले होते, जस्ट कुणाकडे नव्हते, कुणा एका दोघाकडेच अँड्रॉइड असायचे आणि डेटा पॅक आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी एवढे जास्ती नव्हते. तर एवढं मोबाईलचा युज करून आम्ही जास्ती काय अभ्यास नाही केला. जे आहे ते आपलं रेफरन्स बुक आणि झेरॉक्स किंवा जुन्या ओल्ड स्टुडंटचे जे नोट्स काढले ते त्याच्यावरच आम्ही अभ्यास केलेला आहे. 12, 13, 14 लास्ट म्हणजे B15 आणि 16 थोडं मोबाईलचं प्रमाण वाढलं होतं आणि 16 नंतर म्हणजे डिग्री पास आउट झाल्यानंतरच जिओ 4G म्हणजे तो काळ आलाय. त्याच्यामुळे आमच्या 2004 म्हणजे 4 वर्षांमध्ये एवढं मोबाईलचं जास्ती नव्हतं. आम्ही फक्त बेसिकली थोड्याफार डेफिनेशन गुगल सर्च करायचं एवढ्यापुरतच मोबाईल होता, म्हणजे जास्ती काही मोबाईलचं नव्हतं.
1: मग अभ्यासाचा कसा विषय होता?
2: अभ्यासाचा तर लायब्ररीमधून रेफरन्स बुक घेणे, म्हणजे जर पेपरच्या 2 महिने आधी अभ्यास सुरू केला असेल तर रेफरन्स बुक घेणे आणि पेपरच्या 2 दिवस जर पेपरला असेल किंवा वन नाईट स्टँड म्हणजे 1 दिवस जर असेल तर मग त्या टायमिंगला फक्त डायरेक्टली म्हणजे ओल्ड स्टुडंट किंवा जे करंट स्टुडंटनी नोट्स काढल्यात ना तेवढे ते झेरॉक्स करून तेवढ्याचाच अभ्यास करणे. म्हणजे जर 6 युनिट 6 चॅप्टर असतील तर म्हणजे 1 दिवस आधी वगैरेचं सांगतोय तर त्यावेळेस आपल्याला पासिंगसाठी किंवा ते मेन इम्पॉर्टंट 4 टॉपिक आहेत तेवढेच करून पेपर दिलेले आहेत. एक नाईटमध्ये पण पेपर काढलेले आहेत.
1: बर. मग आता जर समजा त्या काळचा जर तसा अभ्यास आता आठवला आणि आता हे काय NSDL ई गव्हर्नन्स मध्ये आता समजा जॉब चालू आहे तर त्याची जर थोडीशी सांगड घालायची म्हटलं तर आताचा हा जो सगळा जॉबचा प्रोफाईल आहे तो आणि त्यावेळेसचा अभ्यास, त्यावेळेस जर खूप जास्त आणखी लक्ष दिलं असतं तर आज अजून काही प्रोफाईल वेगळं राहिलं असतं असं काही विषय?
2: तसं काही फरक पडला नसता, पण जर जास्त अकॅडमिकमध्ये मार्क्स असते पहिल्यापासूनच जरा हे केलं असतं तर डायरेक्टली पडला असता फरक. मीन्स कॅम्पस सिलेक्शन या डायरेक्टली मीन्स मी मेकॅनिकल बॅकग्राऊंडला होतो फर्स्टली, तर त्याचा 2016 प्रवास असा होता की आम्ही IT कडे कधी गेलो नव्हतो ना तिकडे कधी पाहिलं बी नव्हतं. तर मेकॅनिकलमध्ये जाऊन मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे चाकण तिकडल्या भोसरी आणि बाहेरच्या रांजणवाडी ह्या एरियातच आम्ही ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब सर्च करायचं. फर्स्ट ऑफ ऑल 2-3 वर्ष तर ते ऑटोमोबाईल प्रोडक्शन क्वालिटीमध्ये जॉब केलेलं आहे आणि तिथून नंतर तर मग पुण्यामध्ये गेल्यानंतर समजलं की ठीक आहे इथं काही ग्रोथ नाही आहे जास्ती, IT ला स्कोप आहे. तर मग तो एक करत करत मग साईड बाय साईड क्लासेस केले IT चे क्लासेस करून मग परत IT मध्ये शिफ्ट झालो.
1: मित्रांनो, जी आपण चर्चा करत आहोत ते धनराज पाटील याच्याशी. तो 2016 पासआउट आहे मेकॅनिकल ब्रँचमधून. सध्या NSDL ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये बाणेर पुणे येथे तो सध्या कार्यरत आहे. जसं तू बोलताना म्हणलं होता की तुझं मूळ गाव हे काकासपूर तालुका धाराशिव असा म्हणजे ग्रामीण भागात. तर धनराज, म्हणजे आता तुझ्या गावाकडलं किंवा तुझ्या घरचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड कसं आहे ते सांग.
2: ओके. त्यावेळेस म्हणजे वडील, आई वडील, एक भाऊ आहे, भाऊ शेती करत होता आणि मी म्हणजे सगळ्यात लहान भाऊ. माझी एक मोठी बहीण होती, ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून इंजिनिअरिंग झाली होती. म्हणजे बॅकग्राऊंड फॅमिलीमध्ये सगळे मोस्ट ऑफ इंजिनियर होते माझे. हा, त्याच्यामुळे 8-10 इंजिनियर. फक्त एक माझा सख्खा भाऊ फक्त फार्मर आहे, बाकी सगळे चुलत भाऊ, सख्खे भाऊ सगळे इंजिनियर आहेत. त्याच्यामुळे आणि मी पण लास्टला जो होतो तो इंजिनिअरिंगकडेच गेलो, असं काही डिफरंट कोणी नाही केलं. त्याच्यामुळे हे बाकी गोष्टी माहीत होत्या की इंजिनिअरिंगला काय सब्जेक्ट असतात, काय बॅकलॉग आणि बाकी गोष्टी सगळं, म्हणजे असं नवीन काय नव्हतं. काय झालं एखादा बॅकलॉग पडला तरी डिस्कस करून माहीत असायचं की काय करायचं काय नाही असं. त्याच्यामुळे एवढं काही जड नाही गेलं. वडील शेतीच करत होते पण वडिलांचा काय खूप सपोर्ट होता, त्याच्याबद्दल काय नाही.
1: अच्छा. आणि शिक्षण म्हणजे स्कूलचं शिक्षण असेल ते कसं?
2: स्कूलिंगला मी 4th ते 7th पर्यंत जनकल्याण निवासी विद्यालय हरंगुळला होतो लातूरला, आणि 8th, 9th, 10th श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो. आणि उजनीमधून झाल्यानंतर 11th, 12th मी लातूरला होतो अगेन, आणि तिथून बोर्ड आणि CET पास आउट झाल्यानंतर मग परत इंजिनिअरिंग म्हणजे
1: 11th, 12th
2: लातूरला होतो, जयक्रांती कॉलेजला होतो.
1: जयक्रांती कॉलेज. बर. मग तिथं 11th, 12th करत असताना किंवा असं प्रत्येकाचं एक ड्रीम असतं की आपण म्हणजे आणि ते आता लातूर हब पण म्हटलं जातं ना, की तसं IIT असेल किंवा NEET असेल किंवा असं काही समजा ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी लोक खूप म्हणजे विचार करतात. तिथले 2 वर्ष कसे होते, मग काय असं डोक्यामध्ये चालू असायचं? कारण 10 इंजिनियर घरातले, म्हणजे बहीण स्वतः गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून झालेली आहे असं, त्यामुळे
2: मी बेसिकली श्री गणेश विद्यालय उजनीमध्ये होतो, मराठी मीडियम पहिल्यापासूनच. इंग्लिशचा तेवढा काही म्हणजे जास्ती संबंध नसायचा, इंग्लिश म्हणजे पासिंगसाठीच होतं टेन्थपर्यंत. आणि एकदम 11वी 12वीला गेलं लातूरच्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन, किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रमधून लातूरमध्ये विद्यार्थी यायचे. त्यामध्ये फर्स्ट चॅलेंज हे होतं की इंग्लिश रिडिंग, इंग्लिश कम्युनिकेशन, इंग्लिशचे वर्ड किंवा ते अंडरस्टँड करून घेणं,
1: हे
2: 11वी 12वीला खूप डिफिकल्ट जायचं. पण त्या एन्व्हायरमेंटमध्येच म्हणजे कॉलेज, म्हणजे ट्युशन ह्या सगळ्या, आणि तेच डेली टायमिंग असा होता की सकाळी 6 वाजल्यापासून ट्युशन आणि ह्या बाकी गोष्टीमध्ये, त्या ऑटोमॅटिक 2 वर्ष म्हणजे एकदम ट्रेन झालो म्हणजे बाकी गोष्टीमध्ये. तर ते बेनिफिशियलच राहिलं म्हणजे 11वी 12वी.
1: बरं, मग आता ज्यावेळेस आता परत आपण वळून ज्यावेळेस इकडे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या या परिसरामध्ये येतो, 4 वर्षामध्ये कशा पद्धतीने शिक्षण घेतलं काय, 2016ला पासआउट झाल्या झाल्या लगेचच हे NSDL मध्ये जॉब भेटला की काय झालं नेमकं?
2: 2016ला पासआउट झाल्यानंतर तर फर्स्टली म्हणजे खूप चॅलेंजेस होते की त्यावेळेस म्हणजे 2012ला जेव्हा ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस IT मध्ये रिसेशन आलं होतं, त्याच्यामुळे IT आणि CSE मध्ये कुणी ऍडमिशन घेत नव्हतं, त्यामुळे मेकॅनिकल ब्रँच प्रेफर केली. पण 2016 नंतर पण जरा म्हणजे जॉबमध्ये एवढं हे काही नव्हतं, मग तिथून स्क्रॅचपासून सुरुवात केली की जस्ट ऑपरेटर किंवा एक सुपरवायझर म्हणून कंपनीमध्ये अप्रोच केला मेकॅनिकल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये, ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून काम केलं, परत असं करून क्वालिटी इंजिनियर म्हणून एका म्हणजे कपारो इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेडमध्ये काम होतो. तिथे 2-3 वर्ष घातल्यानंतर चांगल्या पोझिशनला गेलो सिनियर क्वालिटी इंजिनियर म्हणून. पण तिथे असं समजलं की मेकॅनिकलमध्ये एवढी ग्रोथ नाही आहे, जसं की पेमेंट इन्क्रीमेंटचं असेल काय असेल, जे ॲज कम्पेअर टू IT. आणि त्यावेळेस IT एकदम म्हणजे बूमला होतं की म्हणजे जास्त वॅकन्सी पॅकेजेस सगळ्या गोष्टी होत्या ॲज कम्पेअर्ड माझे फ्रेंड जे CSE IT आणि जे मेकॅनिकलमधून IT मध्ये गेलेले. तर त्यावेळेस मग साईड बाय साईड एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, तरच ते क्लास केला आणि तो क्लास कर म्हणजे मेकॅनिकलचा जॉब करत करत तो क्लास करून डायरेक्टली IT ला शिफ्ट झालो इंटरव्ह्यू देऊन, आणि मग तिथून NSDL चा प्रवास चालू झाला.
1: अच्छा, हे जे NSDL ई गव्हर्नन्स आहे ही नेमकी कंपनी काय, म्हणजे तुझं काम काय असतं त्याच्यात?
2: ओके, NSDL ई गव्हर्नन्स कंपनी म्हणजे बेसिकली वरवर पाहायचं झालं तर पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला माहितच आहेत, तर हे NSDL चं पूर्ण बॅकग्राऊंड ते येतं. पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचं पॅनचे जेवढ्या वेबसाईट असतील, आधारच्या जेवढ्या वेबसाईट असतील, UN नंबर आणि बाकी फंक्शन, तर त्याच्यामध्ये ते डेव्हलपमेंट करतात त्या वेबसाईटचं, त्यांना मेंटेन करावं लागतं. कधी कधी आपण पॅन सर्च करतो, आधार सर्च करतो, तरी वेबसाईट सर्व डाऊन असतात, तर त्या बॅकएंडला ते डेव्हलपमेंट होतं, त्याचं टेस्टिंग होतं, ह्या बाकी गोष्टी चालतात. आणि NSDL चा एक प्रोजेक्ट चालू आहे आता सध्या ONDC म्हणून. ONDC हा प्रोजेक्ट असा आहे की मोदी गव्हर्नमेंटनं हे काढलेला आहे की ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट ह्यांची ह्या म्हणजे पूर्ण इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मक्तेदारी किंवा एक टॉपला डॉमिनन्स चालू आहे, बाकीच्या जे लोकल मार्केट आहेत ना त्यांना ते प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने एक वेबसाईट चालू केली आहे ONDC नावाची. त्या ONDC वेबसाईटमध्ये काय होतं, बाकी लोकल मार्केटमध्ये ते बायर अँड सेलर ॲड करू शकतात तिथे. आणि म्हणजे तुम्हाला एखादा फोन पाहिजे तर तुम्हाला तो पुण्याहून किंवा बाकीच्या औरंगाबादहून नाही येणार, त्या उस्मानाबादच्या लोकल सेलरकडूनच तो मोबाईल येणार. तर हे असं एक चालू आहे, अजून ते म्हणजे 5 सिटीमध्येच फक्त डिप्लॉय केलेलं आहे, आफ्टर 1-2 वर्षाने ते पूर्ण इंडियामध्ये डिप्लॉय करते. तर त्यामध्ये असं असतं की ते वेबसाईट डिझायनिंग, त्याचं टेस्टिंग, डेव्हलपमेंट, वेब पेज असेल, बॅकएंड असेल, API असेल, त्याचं परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, ह्या IT रिलेटेड ज्या गोष्टी असतात ते त्याच्यामध्ये हे करतात.
1: नाही, तू एक बोलता बोलता तो जो विषय बोलला की लोकल सेलरचा फोन येईल, ती नेमकी संकल्पना कशी असणार? म्हणजे त्याच्यामुळे निश्चितच आता जे सध्या मार्केटमध्ये थोडंसं टेन्शन आहे किंवा अमेझॉन फ्लिपकार्टमुळे इथलं लोकलचं मार्केट जे आहे ते थोडंसं अडचणीचं ठरलेलं आहे.
2: मोदींचा म्हणजे हे हा म्हणजे ह्याच्याबद्दल पियुष गोयल हे आहेत ह्याच्यामध्ये, तर त्यांच्या अंडरखाली हा प्रोजेक्ट आहे मेनली. तर त्यांचं ऑब्झर्वेशन किंवा सगळ्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं की हे अमेझॉन कंपनी बाहेरचे, तर मेक इन इंडियाला प्राधान्य देण्यासाठी अमेझॉन आल्यापासून ह्या लोकल कंपन्या किंवा लोकल जे आहेत ना, ते त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचा सेल होत नाहीये, तर आता ते ओएनडीसीवर काय करायचे, लोकल मधला लोकल किंवा तुमचं एक रूम मध्ये पण तुमचा बिझनेस असेल तो डायरेक्टली झिरो कॉस्ट मध्ये झिरो याच्यामध्ये तो डायरेक्टली ओएनडीसीला बायर म्हणून म्हणजे रजिस्टर करू शकतो, सेलर म्हणून रजिस्टर करतो. आणि तो रजिस्टर केला तर मी ॲज अ बायर आहे, तर बायरनी एखादा फोन मागितला, हेडफोन मागितला, तुमचं माईक मागितला काय असेल ते, तर ते तिथल्या लोकलला सर्च होणार, जे तुमच्या नियर बाय आहे ना ते आधी येणार तिथे.
1: ओके,
2: मग त्याच्यामुळे त्यांची डिलिव्हरी कॉस्ट कमी होणार, बऱ्याच गोष्टी आहेत.
1: अच्छा, त्यामुळे लोकल मार्केटला निश्चित उठाव मिळाला आणि हे एक चांगलं खूप फायद्याचं होईल. अच्छा, तर मग हे एनएसडीएल मध्ये ह्या ह्या पद्धतीचं सर्व काम करत असताना किंवा आता जे मी तुझी फ्लुएन्सी ऐकतोय किंवा हे वेबसाईट करणं किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी करणं, मग हे जे नॉलेज आहे हे नॉलेज कसं येतं? मग म्हणजे मी हे या दृष्टिकोनातून विचारतोय की आता जे समजा आता तुझा इंटरव्ह्यू ऐकणारे इतर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असणार आहेत, काही स्टुडंट आता इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत असणार आहेत, काही फायनलचे असणार आहेत, त्यांना आता पुढे जायचंय समजा, तर हे जे नॉलेज आहे याच्या बाबतीत जर समजा अपग्रेडेशन असेल अगोदरच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना, तर कदाचित अजून खूप चांगली लवकर.
2: बरोबर,
1: तर हे कसं तू याला एक्सप्लेन करशील की
2: म्हणजे आता जे करंट स्टुडंट आहे यांच्यासाठी एकच ऍडवाईस असेल म्हणजे माझ्या ॲज अ एक्सपिरियन्सनुसार, की मी तर काय नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये होतो, ज्याने आय टी बॅकग्राऊंड असेल किंवा मेकॅनिकल ज्यांना आय टीमध्ये करायचं असेल करिअर, त्यांनी इंजिनिअरिंग करिअरमध्येच बेसिकपासून लँग्वेजेसचा प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे जावा, जावा स्क्रिप्ट, सीपीपी, ह्या जे लोक लँग्वेज आहेत त्या पूर्ण लँग्वेजचा पूर्ण कमांड असला पाहिजे, त्याचा जर कमांड असेल तर पुढे काही अवघड अवघड डिफिकल्ट नाही जाणार त्यांना म्हणजे हे करण्यासाठी, असं आहे, इझिली इंटरव्ह्यू भेटू शकेल. त्यांचं कम्युनिकेशन प्रॉपर असेल, ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग हे बाकी गोष्टी असतील, आणि लँग्वेजचा जर सपोर्ट असेल तर फ्रेशर ॲज अ फ्रेशर म्हणून पण ते कोणत्याही कंपनीला अप्लाय करू शकतात आणि त्यांना जास्त म्हणजे वाव आहे त्याच्यामध्ये.
1: बरं, आता धनराज पाटील याच्याशी आपण चर्चा करत आहोत. 2016 मेकॅनिकल ब्रँचचा पासआउट आहे आणि आता एनएसडीएल ई गव्हर्नन्स या कंपनीमध्ये तो बाणेर पुणे येथे कार्य करत आहे आणि तिथं जॉबवर पण आहे. ही एनएसडीएल कंपनी गव्हर्नमेंटची आहे का?
2: गव्हर्नमेंटची, सेमी गव्हर्नमेंट आहे.
1: सेमी गव्हर्नमेंट म्हणजे एका अर्थानं आपल्या भाषेत सांगायला तुला सरकारी नोकरी आहे?
2: नाही तसं नाही, आम्ही जस्ट म्हणजे हेच आहे, प्रायव्हेटमध्येच आहेत, गव्हर्नमेंट कंपनी,
1: गव्हर्नमेंट अंडर गव्हर्नमेंट येते समजा, असं आपण असं विचार करू. आता मी जेवढं तू फ्लुएंटली ज्यावेळेस एनएसडीएलचं काढलं किंवा तुझं सध्या रिसेंटली तू कनेक्टेड ह्या सगळ्या कंपनीशी कामाशी आहेस म्हणून तुझ्याकडे हे फ्लुएन्सी येते, पण त्याच्या अगोदर जो मी तुला प्रश्न विचारला होता की कॉलेजमध्ये असताना अभ्यास कसा करायचा, तू म्हणला की वन नाईट पण आम्ही पेपर काढलेले आहेत 2-4 दिवस अगोदर, आता पण तू हेच म्हणशील?
2: आता पण तसंच आहे, म्हणजे जर डेली टास्क आला एखादा हे आला,
1: म्हणजे इतर स्टुडंट साठी म्हणतो मी, इतर स्टुडंट
2: ते तर म्हणजे ते सिच्युएशन नुसार ते ऍक्शन केलेली गोष्ट आहे, ते तर पहिल्यापासून प्लॅनिंग केलं किंवा थोडं डेली म्हणजे जे क्लासमध्ये शिकवतात ते फक्त नोट डाऊन केलं, जाऊन एकदा पण वाचलं ना तरी पण काय करायची गरज नाही, ते त्या बेसिक नोट्स आपापल्या जर रेफर केल्या तरी पण म्हणजे काय एवढे वन नाईट स्टँड आणि बाकी गोष्टी म्हणजे जास्त पीएलमध्ये जास्त डिफिकल्ट नाही जाणार सब्जेक्ट लर्न करण्यासाठी, म्हणजे आम्ही ती चूक केली चूक म्हणता येईल समजा, ते
1: चूक नाही, चूक नाही या अर्थाने मी हे विचारत होतो की त्याचं कारण असं आहे की बरेच जण असं करतात ना की त्यांना, पण ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं ज्यावेळेस आता तू ज्या स्टेजला आहेस की खरोखरच जर मी कॉलेजमध्ये असताना जर थोडस अजून सिरियसली गेलं असतं तर ह्याच्यापेक्षा प्रोफाईल चांगली राहिली असती, अशा अँगलनं माझा विचारण्याचा भाग होता.
2: नाही कधी पण ते म्हणजे त्यावेळेस जर पहिल्यापासूनच प्रॉपरली हे केलं असतं डिस्टिंक्शन मध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टला जर चांगले स्कोरिंग मार्क असतील तर डेफिनेटली म्हणजे स्टार्टिंग मध्येच एमएनसी कंपनीला अप्रोच भेटला असता डायरेक्टली, म्हणजे एमएनसी कंपनी ते डायरेक्टली 65% पाहिजे म्हणजे फ्रॉम 10-12 आणि डिग्री, तर तिथे अप्रोच भेटला असता डेफिनेटली त्याचा फायदा झाला असता.
1: सोबत आता एक असा विषय येतो धनराज की आता कंपनीमध्ये जॉब करतोय हे सगळा विषय झाला, घरात तर 10-10 इंजिनियर आहेत, त्याच्यामुळे घरामध्ये कॉम्पिटिशन लागलेली असते का की मी चांगला इंजिनियर आहे किंवा मी चांगल्या जॉब प्रोफाईलवर आहे किंवा असं काही?
2: तसं कॉम्पिटिशन नाही, कारण एका बॅचचे नाही, तर कोण आता माझा एक भाऊ आहे तो 2009 तो झालाय पासआउट, तर तो चांगला मीन्स प्रोडक्शन मॅनेजर किंवा म्हणजे त्या लेवलला आहे, तर त्याचं कम्पॅरिझन तर मी नाही करू शकत, आणि दुसरे बाकी आहेत तर वेगळ्या डिफरंट ब्रँचला आहेत, त्याच्यामुळे एवढं कम्पॅरिझनचं नाही आहेत, पण जस्ट त्यांच्याकडून आपण म्हणजे मोटिवेशन घेऊ शकतो की बाबा ठीक आहे मी अजून जर 4-5 वर्ष जर केले तर मी त्या लेवलला जाईल, असं त्या पद्धतीनं आपण पॉझिटिव्ह पॉईंट घेऊ शकतो.
1: आणि अब्रॉडला जाण्याचं कधी असं काय विषय?
2: हा, आय टी मध्ये आहेत म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहेत. जर तुम्ही जर 4-5 वर्ष किंवा 4 वर्ष केलं किंवा म्हणजे ऑपॉर्च्युनिटीवर डिपेंड आहे ते, आणि तुमचा जो डोमेन आहे त्याच्यावर डिपेंड आहे.
1: त्याच्यावर पण असे संधी मिळू शकते?
2: मिळू शकते. काय
1: तुझ्या बाबतीत काय विषय आहे?
2: हा, मिळू शकते, काय प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये.
1: तुला जाण्याची इच्छा आहे?
2: अजून 2-3 वर्षांनी, अजून तर सिंगल.
1: बर. आणि आता हा विषय येतो की परत एकदा जर तुझ्या कॉलेजच्या जर्नीमध्ये जर घेऊन जायचं म्हटलं तुला, तर एक विषय असा येतो की तुला हे सगळं करत असताना, आता म्हणजे जेवढं तू पोलाइटली बोलतोयस हे बाकी सगळं जॉबचा असा विषय आहे, मेकॅनिकलचा विद्यार्थी म्हणून खरोखरच 4 वर्षाच्या कालावधीमध्ये सिरियस विद्यार्थी होता की कसं होतं नेमकं?
2: मी एवढा सिरियस ऍव्हरेज स्टुडंट होतो. मी काय जास्ती सिरियस पण फर्स्ट इयरला सिरियस होतो एकदम. जेव्हा फर्स्ट इयर फर्स्ट सेम क्लिअर निघालं, सेकंड सेम क्लिअर निघालं की असं वाटलं की झालं इंजिनियर आपण, आता आता काय नाही. मग थोडं बाकी ऍक्टिव्हिटी आणि म्हणजे जास्त स्कॉलर पण नव्हतो ना, जास्त लो लेवल पण नव्हतो, ऍव्हरेज स्टुडंट होतो.
1: आणि अदर ऍक्टिव्हिटीज मध्ये जसं कॉलेजच्या गॅदरिंग असतील, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असतील, त्याच्यामध्ये कधी काय?
2: हा, त्याच्यामध्ये पण पार्टिसिपेट करत होतो. गॅदरिंग मध्ये पण मीन्स ग्रुप मध्ये डान्स असेल किंवा एखादं घोषणा देणे हे असं, म्हणजे त्या ऍक्टिव्हिटी केली आहे. थर्ड इयर फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये एवढी काय डेअरिंग नव्हती, सिनियर स्टुडंट आणि बाकीचे जास्ती होते त्याच्यामुळे एवढं काही पार्टिसिपेट नाही केलं. थर्ड इयर बी मध्ये म्हणजे आमचा असायचं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये.
1: बर. आणि आता आम्ही प्रत्येकाला तर असा प्रश्न विचारतोच की म्हणजे चित्रपट पाहणे, गाणे ऐकणं हे तर कॉलेजमध्ये असतं, बऱ्याच वेळेस क्लासेस बंक करणं, पिरियड्स बंक करणं आणि जाणं असं काही असा विषय असतो, असं काही बऱ्याच वेळा?
2: फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये नाही, पण थर्ड इयर बी मध्ये बऱ्याच. आता त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे, पण केलेल्या आहेत तशा. त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं. तर थर्ड इयर सेकंड इयर मध्ये आम्ही म्हणजे सकाळी लवकर उठणं व्हायचं नाही, तर पहिले 2 क्लास असे बंकच व्हायचे. मग एकदा ते अटेंडन्स आणि प्रेझेंटी पाहून मग परत सेकंड मंथ मध्ये फुल अटेंडन्स मारायचे 80% असं.
1: आणि चित्रपटाचा विषय म्हटलं होता ते
2: चित्रपट, आम्ही एक्झाम झाली की चित्रपटावर जायचो, मग लगट सगळे चित्रपट एकदाच पाहून निघायचं.
1: कुठे?
2: आपलं श्री टॉकीज.
1: डे टू डे बेसिसवर समजा असं गाणे वगैरे ऐकण्याचा विषय असेल तर?
2: हा, अभ्यास करताना, सबमिशन करताना, जे रायटिंगच्या टायमिंग मध्ये सगळे गाणे ऐकणे हे ऐकणे ते तर गोष्टी असायच्या छोट्या. त्यावेळेस कसं अँड्रॉइड एखादा दुसरा असायचा, एक म्हणजे आम्ही 3 पार्टनर होतो, राहुल शेळके, विक्रम मुकडे आणि मी सेकंड इयरला. तर एक मोबाईल घेऊन आम्ही 3-3, 4-4 वाजेपर्यंत पिक्चर, वेब सिरीज हा असायचं.
1: बर बर बर. आता लग्न झालं?
2: नाही, आज आणखी नाही.
1: बर बर. मग मेकॅनिकल होतो म्हटल्यानंतर ग्रीनरी होती आजूबाजूला का असं वृक्ष वाळवंटच?
2: त्यावेळेस तर म्हणजे आमच्या बॅच मध्ये आम्ही सेकंड शिफ्ट मध्ये होतो. फर्स्ट शिफ्ट मेकॅनिकल म्हणल्यानंतर ते तर गोष्टी ग्रीनचा तर संबंधच नाहीयेत, पण फर्स्ट शिफ्ट मध्ये थोड्या 4-5 मुली असायच्या ती मेकॅनिकलच्या. सेकंड शिफ्ट मध्ये तर 70 पोर होते, 70 मध्ये एक पण मुलगी नव्हते. त्यासाठी आम्हाला ETC आणि CST ब्रँच म्हणजे मेन ब्रँच कडे यावं लागत.
1: अच्छा अच्छा.
2: मेन बिल्डिंगला त्यासाठीच यायचो आम्ही.
1: बर बर. मग आता ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी गमतीगमती झाल्या, सगळा विषय झाला, आता ज्यावेळेस तू घराकडे जातो, तो घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा तो एक इंजिनियर झालेला आहे, जसं म्हटलं की आता म्हणजे अस्पायरिंग बॅचलर असू शकतो की समजा लग्नासाठीचा विषय असं, मग घरातले आता वडील, आई वडील वगैरे सगळे किंवा जे भाऊ आहेत किंवा हे बाकी सगळे हे सगळे आनंदी आहेत किंवा चला ठीक आहे, धनराज NSDL मध्ये ई गव्हर्नन्स मध्ये काम करतो हे सगळं ठीक आहे का, अजून पुढे काहीतरी विषय करायचा, किंवा मग कदाचित वडील असं पण म्हणत असतील की आपण लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये बऱ्याच वेळेस पाहिलेलं आहे की अडचणी निर्माण झाल्या, तो गावाकडे काहीतरी विषय कर, असं काही होतं असतं डोक्यामध्ये?
2: सध्या आमच्या घरामध्ये एक दुःखद घटना झालेली आहे, म्हणजे डिसेंबरमध्येच माझे वडील एक्सपायर झाले. आणि वडिलांचं असं होतं, वडील खूप सपोर्टिव्ह होते त्या बाबतीत, म्हणजे मी मेकॅनिकल टू आय टीमध्ये शिफ्ट झालो त्यावेळेस त्यांना आनंदच झाला, ते सपोर्टिव्ह होते किंवा अजून पुढे काय कर, त्यांचं असं काय कधी नव्हतं की गावाकडे किंवा घरी कर. कारण माझा एक मोठा भाऊ तो शेती करत होता, त्याच्यामुळे मला काय एवढं गावाकडे यायची काही गरज नव्हती. ते बोलायचे तुला जे काय करायचं आहे ते तिकडे कर, किंवा तुला त्याच्यात इंटरेस्ट कशामध्ये असेल ते कर, असं काही नव्हतं.
1: म्हणजे हे एवढं सगळं स्मूथली रन झालं का मग? म्हणजे जसं की स्कूलिंग तुझा अगोदर हरंगुळला झालं असेल, पुन्हा त्याच्यानंतर उजनीला झालं, त्याच्यानंतर पुन्हा अकरा बारावी लातूरचे असेल, चार वर्ष इथले झाले की तू जस्टली म्हणतोय की असं एवढं सगळं एक स्मूथ वेनं झालं की कधी असं?
2: खूप खूप खूप माझ्यासाठी तर खूप अप डाऊन आलेले आहेत.
1: असं काय असे डाऊनचे काय विषय झाले?
2: डाऊनचा म्हणजे मी थर्ड इयर सेकंड सेम मध्ये औडा आजारी होतो, थर्ड इयर सेकंड सेम अँड बीई पूर्ण आजारी होतो. तर त्याच्यामध्ये मला मीन्स एक डायग्नोसिस झालेलं होतं स्टमकचा, म्हणजे जे काही खाल्लं की ते वॉमिटिंग व्हायचं, तर ते पूर्ण इयर माझ्यासाठी म्हणजे थोडं एकदम हे गेलं. नंतर बाकी डिप्रेशन मध्ये जाणे, झोप न लागणे, ह्या बऱ्याच गोष्टी झाल्या एक दीड वर्षामध्ये 2016-17 मध्ये. आणि परत मग हळूहळू मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जॉबला किंवा असंच जॉब करत राहिलो, मी काही थांबलो नाही की म्हणजे बसून जास्त अजून ट्रेस किंवा ह्या गोष्टी होत आहेत त्याच्यामुळे. आणि परत एकदा मीन्स कपारो इंजिनिअरिंग मध्ये लागल्यानंतर मग हळूहळू हळूहळू म्हणजे 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स घेतल्यानंतर पण एक माणसामध्ये जिद्द असते की बाबा ह्या लेवललाच नाही थांबायचं आपल्याला. तिथूनच एक प्रेरणा मिळाली की ठीक आहे, हे 20-30 हजारावर जॉब करणं काय आपल्यासाठी हे नाही, 2-3 वर्ष केली ठीक आहे. आता मग त्याच्यानंतर मग ह्या आयटीचे क्लास करणे, आयटीमध्ये शिफ्ट होणे,
1: आता मात्र कम्फर्टेबल
2: जॉब आहे, आता काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये.
1: मग आता हे ज्यावेळेस डिप्रेशनचा आजारामुळे असेल काही गोष्टी प्रॉब्लेम असेल, त्यावेळेस तुला मग काय अशी गोष्टी सपोर्ट करत होत्या? आयदर म्हणजे आम्ही म्युझिकच्या दृष्टिकोनातून जास्त विचार करतो, आणि मोस्टली तर आम्ही पाहिले की विद्यार्थी जीवनामध्ये मग कुठले तर सॉंग ऐकले की माणूस थोडंसं रिलॅक्स होतो आणि मग पुढे मार्गक्रम होतो, असं तुला कुठला असं मोटिवेट करत राहिलं?
2: हा, त्यामध्ये एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो कारण बी फायनल इयर होतं, माझा पोटाचा त्रास होता, बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी आणि म्हणजे प्रेशर पण एक होतं. तर त्यामध्ये मग रिकवर करण्यासाठी मी तर बरेच डॉक्टर म्हणजे दवाखान्यात म्हणजे हे केलं, व्हिजिट केलेलं आहे, दाखवलेलं होतं. त्याच्यानंतर एक स्पिरिच्युअल गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं, म्हणजे योगा करणे, रामदेव बाबा नाही तर स्पिरिच्युअल गुरु जे असतील ते बरे, आता जस्ट त्याचे इंडिव्हिज्युअल गुरु असतील किंवा हे असतील तर ते फॉलो करून मग थोडे माइंडसेट किंवा पॉझिटिव्ह थिंकिंग ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन मी मग माझं जे डिप्रेशन किंवा स्ट्रेस किंवा ज्या बाकी गोष्टी होत्या ना त्याच्यावर रिकव्हर केलं पूर्ण.
1: आणि समजा आम्ही गाण्यांच्या संदर्भात म्हणत होतो, तुला असे कुठले गाणे जास्त आवडायचे?
2: आमच्या वेळेस तर गाणे म्हणलं की एकच रॅपर होता हनी सिंग, त्यावेळेस ऑल टाइम एकच सिंगर होता हनी सिंगचे गाणे, म्हणजे पूर्ण आमच्याकडे काही डाउनलोड करणे ह्या गोष्टी नव्हत्या, तर डायरेक्ट मेमरीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असे हनी सिंगचे 70-80 रॅप भरलेले असायचे आणि तेच ऐकायचं आम्ही, तेच एक आमच्यासाठी एक मोटिवेशन होता.
1: म्हणजे यो यो हनी सिंगचा तुम्हाला
2: तो काळ आमच्यासाठी खूप म्हणजे हे होता, गाय सॉन्ग म्हणलं की हनी सिंग फक्त रॅप.
1: बर बर बर, मग आता कुठलं असं गाणं आठवतंय लगेच डोक्यामध्ये की ह्या कॅम्पसमध्ये आलो होतो मला ते जुन्या काळातलं आठवत आहे असं काही?
2: अच्छा, हनी सिंगचे तर काय रॅप असायचेच, त्याच्यामध्ये कलाकार हे अल्बम निघालं होतं त्याच्यामध्ये बरेच गाणे, ते कलाकार देसी कलाकार असेल, लवडोस असेल, असे बरेच गाणे होते त्याच्यामध्ये.
1: अच्छा अच्छा, म्हणजे अशा पद्धतीचं पण गाणं आवडतं, ते आवडलं की लगेच म्हणजे काय ते लक्षात आलं की लगेच डोक्यामध्ये ते जुन्या मेमरीज,
2: जुन्या मेमरी येतात. कॉलेजमध्ये कधी कधी मी, आता मी उस्मानाबादचाच आहे ना, कधी कधी रिलेटिव्ह आहेत
1: उस्मानाबादचा,
2: सॉरी त्याबद्दल, धाराशिवचा आहे, त्याच्यामुळे मग ते सारखं बसमधून जाता येता कॉलेज सारखं दिसतं, तर त्या जस्ट एक म्हणजे एक व्ह्यू पण बघितला ना तर पूर्ण 4 वर्षाचा काळ एकदम माटून जायचा एका सेकंदामध्ये, फक्त मेन बिल्डिंगचे फक्त व्ह्यू दिसला बसमधून तर पूर्ण 4 वर्ष त्याच्यामध्ये म्हणजे विसरून जायचा.
1: मग आता काय इन फ्युचर प्लॅनिंग काय आहे की 2-4-5-10 वर्षानंतर धनराज पाटील कुठे असतील? मग
2: स्वप्न तर आहे,
1: धन पण आहे, नावामध्ये राज आहे आणि पुन्हा पाटील आणणं आहे का आम्ही राजकारणात आलेलं बघणार पुन्हा?
2: नाही नाही, राजकारणामध्ये नाही इंटरेस्ट आहे, म्हणजे इकडेच बाकी आपल्या गोष्टीमध्ये किंवा फॉरेनमध्ये जर चान्स मिळाला अब्रॉड ला ऑन साईड जाण्याचा आहे, इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहेत म्हणून आपण तो विचार करू शकतो. तर जर्मनी, जपान आहे त्या गोष्टी, जर आपण जर प्रॉपर 4 वर्षामध्ये केलं तर ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते आणि तुम्ही एखाद्या वेळेस पाहू बी शकता.
1: अरे वाक्या बात ना, आम्ही परत बोलवणार ना धनराजला किंवा अब्रॉडला जाऊन आलाय कसा अनुभव आहे ते सांगून, तर तो विषय झाला. शेवटी जाता जाता काय असं सांगशील की आयुष्याचे असे गोल्डन वर्ड्स काय असतात की जे धनराज पाटीलला एक्सप्लेन करतील किंवा तुला त्या गोल्डन वर्ड्सवर चालायचं पुढे? असं
2: सगळ्यांचं तर एकच असतं, माझं पण तेच असेल की जो लाईफ आहे ना तो प्रेझेंटमध्ये जगण्यामध्येच हा लाईफचा आनंद आहे हे तर सगळेच सांगतात, पण हा खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे आणि मी पण तो अनुभवला आहे की हे टाईम हे दिवस हा म्हणजे टाईम पुन्हा कधी येत नाही, तो जो गेलेला दिवस आहे ना तो परत कधी नाही येणार. जस्ट आता मी इंटरव्ह्यू देतोय तर ह्या प्रेझेंटमध्ये राहिलेलं कधी बेटर असेल. हा टाईम हा परत कधी आपण दोघजण कन्वर्जन करेल नाही तर न करेल, तो त्याचा आनंद घेतला पाहिजे आणि प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे हेच सांगू शकतो मी.
1: तेव्हा धनराज खरं तर तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं, आणि एक तर म्हणजे तुझं सगळं शिक्षण झाल्यानंतर पुन्हा तू कसं इंजिनिअरिंग झाला पुढचा कसा विषय झाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतून घडामोडीतून जात असताना तो उभा आहे स्टँड आहेस आणि प्रेझेंटमध्ये जगतोयस हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तर निश्चित तुझ्या आवडीचं यो यो हनी सिंगचं गाणं पण आपण ह्या मुलाखतीच्या नंतर ऐकवतो आपण. पण तू या ठिकाणी आला आणि सध्या NSDL ई गव्हर्नन्स बाणेर पुणे इथे कार्यरत आहेस, तुला अब्रॉडला जाण्याची पण इच्छा आहे, त्यासाठी सुद्धा रेडिओ तेरणाच्या वतीनं तुला शुभेच्छा देतो आणि तू परत एकदा अब्रॉडला जाऊन आल्यानंतर रेडिओ तेरणाला व्हिजिट करशील अशी अपेक्षा व्यक्त करतो.
2: ओके, नक्कीच नक्कीच, धन्यवाद धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा, त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500 9970500. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. दुनिया के जो जुगी जाडे बारे

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: महत्त्वाची सूचना. इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा, असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माणेसर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या सीईटी एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 078. प्राध्यापक DS निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक UJ जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक DB ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आणि श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा विषय आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण ज्या उपाययोजना आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, त्या उपाययोजनांचा जर खरीप हंगामामध्ये आपण सर्व शेतकरी बांधवांनी जर योग्य उपयोग केला तर अतिशय उत्तम प्रकारचं पीक आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये येऊ शकतं आणि त्याचा लाभ आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा होऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, खास आपल्यासाठी दरवर्षी येणारा जून महिना असतो, हा जो जून महिना आहे तो इतका महत्त्वाचा असतो कारण इथे सर्वांसाठी एक महत्त्वाचं जे असतं ते म्हणजे आपल्या वर्षभराच्या अन्नधान्याची आणि आर्थिक नियोजनाची जी गती असते, किंवा आपण दरवर्षी आपण काळ्या आईची ओटी भरतोच, तीही आपल्याला भरभरून देत असते. परंतु हे करत असताना पाऊस पडला की जाऊन पेरायचं एवढंच न करता काही साध्या पण 100% यश देणाऱ्या उपाययोजना आपण केल्या तर उत्पादनामध्ये 40-50% इतका मोठा फरक पडू शकतो. अगदी सोप्या उपाययोजना वापरून, ज्या आपण कधी वापरण्याचा प्रयत्न करत नाहीत, ह्या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या शेतकरी बांधवांना निश्चितपणे स्थैर्य प्राप्त करता येऊ शकतं. तर उपाययोजना बघणार आहोत मंडळी, जरा थोडंसं आपण जे म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी असं जे म्हणतो आपण, तशाच अशा ह्या उपाययोजना आहेत. तर बघूयात, एकदा उजळणी याची देखील करून पाहूयात. तर पहिली उपाययोजना बघणार आहोत, यामध्ये योग्य वाणांची आणि बियाण्यांची निवड, पेरणी करतेवेळी आपल्या भागासाठी कोणते वाण चांगले आहेत हे आपण बघणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण आपल्या जमिनीचा पोत आणि उपलब्ध पाणी तसेच उपाययोजना करत असताना अधिक उत्पादन देणारे वाण शेतकरी बांधवांनी शोधणं खूप गरजेचं आहे. यासाठी कृषी विभाग असेल, आपल्या भागातील तज्ज्ञ शेतकरी असतील, त्याचबरोबर कृषी विद्यापीठ असतील, त्यांनी देखील जे वाण प्रसारित केलेले आहेत त्या वाणांचा आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो. मंडळी, यानंतर आपण बघणार आहोत बीज प्रक्रियेच्या संदर्भामध्ये. आपल्याकडे पेरणी करत असताना जसं बाळाला लसीकरण करतात तसं बियाणं देखील बीज प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही बीज प्रक्रिया दोन प्रकारची असते, एक पेरणी करतेवेळेस असते त्याच्यामध्ये जैविक आणि रासायनिक पद्धतीच्या बीज प्रक्रिया केल्या जातात. यामुळे बियाण्यांमध्ये कीड आणि रोगांपासून त्यांचं संरक्षण आपल्याला करता येऊ शकतं, उगवण क्षमता चांगली होते, बुरशीजन्य आजारापासून संरक्षण मिळते, बियाणे जोमदार वाढतात. विशेष म्हणजे आपल्याकडे सोयाबीन जास्त प्रमाणात आपण घेत असतो शेतकरी बांधव, त्यामुळे रायझोबियम आणि PSB जीवाणू खतांची प्रक्रिया करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. खरं तर कृषी सेवा केंद्रामध्ये गेल्यानंतर अचूक आणि परिणामकारक बुरशीनाशकाची माहिती आपण करून घेणं गरजेचं आहे, आणि ते जे अनुभवी असतात त्यांच्याकडून अधिकची माहिती करून ती बीज प्रक्रिया केल्याने आपल्याला अधिकचा फायदा होऊ शकतो. यानंतर बघणार आहोत मंडळी अतिशय महत्त्वाचा जो उपाय आहे तो देखील आता आपण बघणार आहोत. यामध्ये आहे उगवण क्षमता तपासणी. खरं तर उगवण क्षमता तपासणी हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे, आणि खरं तर या उपायाच्या माध्यमातून आपल्या उत्पादनामध्ये आपण बरीचशी वाढ करू शकतो. परंतु आपल्या भागामध्ये जे शेतकरी बांधव आहेत सहसा या उपाययोजना करताना आपण पाहत नाहीत, तर अतिशय महत्त्वाचा असा जो हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये बीज उगवण क्षमता ही अतिशय महत्त्वाची आहे. दरवर्षी आपण बघतो की अनेक कंपन्या त्यांचे बियाणे जे आहेत ते उगवत नाहीत आणि त्यांच्या भूलथापांना बळी पडून आपण नको ते बियाणं पेरतो आणि सर्व आपला खर्च जो आहे तो वाया जातो, तसेच दुबार पेरणीचं संकट आपल्यासमोर उभा राहतं. यासाठी उगवण क्षमता तपासणी करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं असं काम या खरीप हंगामामध्ये आहे. यासाठी अनेक उपाययोजना आहेत, यामध्ये प्रत्येकी बियाण्याची जी बॅग आहे त्यामधून 100 बियाणे वेगवेगळ्या भागातून निवडून त्या बियाण्याला आपण बीज प्रक्रिया असेल त्याचसोबत उगवण क्षमतेच्या माध्यमातून देखील तपासू शकतो. तर हे सगळे बियाणे आपण काचेच्या ग्लासामध्ये टाकू शकतो, किंवा ओला कपडा असेल किंवा गोणपाट जो आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोणपाटामध्ये आपण हे 100 बी असतील ते टाकू शकतो, आणि त्या 100 बियाण्यांपैकी समजा आपल्याकडं जर 70-80% बियाण्यांना जर अंकुर फुटले असतील तर हे जे बियाणं आहे ते पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. किंवा आपण जर हे 100 बियाणं घेऊन ग्लासमध्ये टाकलं तर त्याच्यावरचा जो भाग आहे बियाण्यांचा तो जर सुकला तर ते बियाणे हे पेरणीयोग्य आहे असं आपण समजू शकतो. तर जर पेरणीसाठी जे बियाणं आपण वापरत आहात ते बियाणं जर त्याच्यापैकी केवळ 50-60% जर बियाणं अंकुरक्षम झाला असेल किंवा अंकुर फुटले असेल तर ते बियाणं पेरणी योग्य नाही असं आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे, ती म्हणजे आपण बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. यासाठी खूप सारा वेळ लागत नाही किंवा याच्यामध्ये खर्चसुद्धा जास्त नाही, केवळ आपल्याकडे जे बियाणं अवेलेबल आहे त्या बियाण्याच्या माध्यमातून 100 बियाण्यांची वेगळ्या भागातून निवड करून आपल्याला त्याची अंकुरण क्षमता ही तपासता येऊ शकते. मंडळी, यानंतर जी उपाययोजना आपण बघणार आहोत यामध्ये पेरणीची योग्य वेळ. मंडळी, खरीप पिकांची पेरणी मान्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यानंतरच करणं अतिशय महत्त्वाचं आहे. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून जुलैच्या 15 वाड्यापर्यंत, परंतु आपण जे बघतो की काही वेळेस अतिवृष्टी होते किंवा काही वेळेस खूप कमी पाऊस पडतो, अशा वेळेस आपण सहसा आपलं जे पेरणीचं वेळापत्रक जे आहे ते थोडंसं बदलणं गरजेचं आहे, कारण अशा वेळेस पेरणी करणं हे धोक्याचं ठरू शकतं. जर आपण अतिवृष्टीमध्ये जर पेरणी करत असाल तर बियाणे वाहून जाण्याचा धोका असतो किंवा बियाणे अतिशय खोलवर जाण्याचा देखील त्याच्यामध्ये धोका असू शकतो. त्याच्यामुळे जास्त पाऊस असेल आणि कमी पाऊस असेल त्यावेळेससुद्धा आपण पेरणी करणं सहसा टाळणं गरजेचं आहे. आपल्या भागामध्ये आपले तज्ज्ञ शेतकरी बांधव आहेत, आहेत आणि त्यांना हे योग्य वेळ माहीत असते. योग्य वेळ पण काही वेळेस आपण गडबड करतो की आता पाऊस पडलेलाच आहे आणि आपण त्याच्यामध्ये पेरणी करणं गरजेचं आहे, अशासुद्धा बाबी होत असतात. त्याच्यामुळं शेतकरी बांधवांनी योग्य ओलावा असेल तरच पेरणी करणं महत्त्वाचं ठरतं. आता हे उपाययोजना आपण तर पाहिलेल्याच आहेत, इतर उपाययोजनासुद्धा आपण बघणार आहोत. यामध्ये जी नवीन यांत्रिकीकरणामध्ये साधनं उपलब्ध झालेली आहेत तर त्या साधनाच्या माध्यमातून देखील आपण पेरणी करू शकतो. यामध्ये BBF यंत्राद्वारे पेरणी आपण करू शकतो, तसेच गादी वाफ्याचा देखील वापर आपण करू शकतो. त्याचसोबत टोकण पद्धतीने लागवड हे देखील उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत. म्हणजे दरवर्षी पीक पेरल्यानंतर पावसाचा मोठा खंड आपल्या भागामध्ये आपण पडताना पाहिलेला आहे. हा खंड पडल्यानंतर जी पिकाची उगवण क्षमता आहे ती कमी होते किंवा त्याची जी वाढीची अवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठा एक परिणाम आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं आपल्या जी पेरणीची वेळ असेल किंवा खंड जर पाण्याचा बहुतांशी वाढीच्या अवस्थेमध्ये पडत असेल आणि धाराशिव असेल किंवा आपल्या भागातील शेतकरी बांधवांना माहिती आहे, शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये किंवा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये बऱ्याच वेळेस असा मोठा खंड पडलेला आपण पाहिलेला आहे. तर त्यासाठी अतिरिक्त जे पाणी आपल्याकडे एक दोन पाणी आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे. तशी उपाययोजना शेतकरी बांधवांनी करणं देखील खूप गरजेचं आहे, जेणेकरून हमखास पीक आपलं सोयाबीन असेल, तूर असेल, मूग उडीद असेल यांचं आपल्याला प्रामुख्यानं घेता येऊ शकतं. आणि याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं आहे की आपल्याकडे कमीच पाऊस पडतो असं नाही, कधीकधी पिकं आपली वाढीच्या अवस्थामध्ये असताना मोठा पाऊससुद्धा झालेला आपण पाहत असतो. तर हे टाळण्यासाठीच आपल्या भागामध्ये पेरणी करत असताना साधारणपणे BBF मशीनचा वापर जर आपण केला तर त्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना अधिकचा फायदा होऊ शकतो. तर आपल्या भागामध्ये जी महत्त्वाची पिकं आहेत मंडळी, याच्यामध्ये सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर असेल आणि आत्ता आपण मृगामध्ये जी पेरणी करतो मूग उडीद असेल, तर त्याचसोबत तीळ आहे, सूर्यफूल आहे, ही देखील पिकं खूप महत्त्वाची आहेत. तर आपल्या भागामध्ये सर्वसाधारणपणे पाहिलं तर सोयाबीनच्या पेऱ्याची जी आकडेवारी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आकडेवारी ठरते.

0: आहेत, पण या उपाययोजना जर आपण वापरल्या तर आपल्या उत्पादनामध्ये जवळपास 30 ते 40% किंवा त्याच्यापेक्षासुद्धा जास्तीचं उत्पादन आपण आपल्या भागामध्ये घेऊ शकतो. आणि आणखी एक महत्त्वाचं राहिलं, आपल्या भागामध्ये सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील त्याच्यामध्ये रोग किडींचा प्रादुर्भाव देखील आपल्याला दिसून येत असतो, त्यासाठी सुरुवातीपासूनच यांचा जर वापर आपण योग्य पद्धतीनं केला तर वेळीच आपल्याला या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण करता येऊ शकेल. आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एवढंच. पुन्हा आपण भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: महत्त्वाची सूचना: इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिये अंतर्गत प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनची अंतिम दिनांक 19 जुलै आणि डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची अंतिम दिनांक 20 जुलै पर्यंत वाढविण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या संपूर्ण कागदपत्रांसह अवश्य संपर्क करावा असं आवाहन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही माने सर यांनी केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या CET एक्सटेन्शन सेंटर सह रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन साठी अधिकृत सर्व सोयी सुविधांनी युक्त सेंटर. संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव. मोबाईल 94219 78 0 78. प्राध्यापक DS निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83. प्राध्यापक UJ जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65. आणि प्राध्यापक DB ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74.

0: आता सांग तुझ्या दिसतो कसा
1: कग
0: डोळ्याची बाहुली फिर फिरते।

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो कहिल्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का तू मला असं खटखट

0: मागिलही फुलते
1: चंदनाचा पंधार
2: सोन्याचा। आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
3: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमातील जो चित्रपट आहे, खूप इंटरेस्टिंग असा चित्रपट आहे, जो की 1971 साली प्रदर्शित झालेला होता. तो चित्रपट म्हणजे मेरा गाव मेरा देश. या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक राज खोसला यांनी, तर या चित्रपटाचं लेखन केलं होतं अख्तर रोहमान यांनी. सर्वसाधारण पाहता 1977 जर काळ आठवला तर देशप्रेमाची ओतप्रोत भरलेली भावना या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेली होती. सर्वसामान्य माणूस किंवा शेतकरी जर त्याच्या कर्तव्यावर आला तर तो कोणत्याही संकटाचा सामना करू शकतो आणि आपल्या देशासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतो, अशी एक सुंदर अशी भावना असलेला हा चित्रपट 1971 साली आला. त्यावेळेस तो प्रचंड गाजलाही. तेव्हा जाणून घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. हा चित्रपट 1971 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेची पार्श्वभूमी थोडक्यात जाणून घेऊयात. हवालदार मेजर जसवंत सिंग अजित नावाच्या एका चोराला पकडून देतात, ज्याला त्यानंतर जेलमध्ये टाकण्यात येते आणि तो जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा जसवंत सिंग यांच्याकडे नोकरी मागण्यासाठी त्यांच्या गावी जातो. जसवंत सिंग पुन्हा अजितला स्वीकारतात आणि आपल्या शेतामध्ये काम करण्याची परवानगी देतात. त्याच गावात त्याची भेट होते अंजू हिच्याशी. दोघंही प्रेमात पडतात. या गावामध्ये डाकू जब्बार सिंगची मोठी दहशत असते. शेवटी गावकऱ्यांच्या मदतीनं अजित जब्बारचा खात्मा करतो आणि गावाला त्याच्या दहशतीपासून वाचवतो, असं काहीसं कथानक 1971 साली आपल्यासमोर आलं होतं. जे कथानक लोकांना प्रचंड आवडलं, ज्या कथानकावर लोकांनी प्रेम केलं आणि धर्मेंद्र यांना एक नवी ओळख या चित्रपटानं मिळवून दिली, तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले धर्मेंद्र, आशा पारेख, लक्ष्मी छाया आणि जयंत या सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणला. या सर्व भूमिकांमध्ये भाव खाऊन गेला तो विनोद खन्ना यांनी साकारलेला व्हिलन जब्बार सिंग. या पात्रावरूनच कदाचित शोलेमधील गब्बर सिंगची रचना झाली होती. या चित्रपटासाठी अभिनेते धर्मेंद्र यांना सर्वोत्तम नायकाच्या भूमिकेसाठी फिल्मफेअरनं नामांकित देखील केलं होतं. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. मेरा गाव मेरा देश या चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रसिद्ध संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. तर या चित्रपटाची गीतं लिहिली होती आनंद बक्षी यांनी. या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी. हा चित्रपट संगीत असेल अभिनय असेल किंवा कथानक असेल या सर्वच माध्यमातून प्रेक्षकांना आवडला आणि या चित्रपटाने 1971 साली बॉक्स ऑफिसवर धूम केली. तेव्हा आज आनंद घेऊयात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मेरा गाव मेरा देश या चित्रपटातील गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408।

0: सुविधांनी युक्त सेंटर, संपर्क प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय, सोलापूर रोड, धाराशिव, मोबाईल 94219 78078, प्राध्यापक डी एस निंबाळकर सर, मोबाईल 90 96 52 88 83, प्राध्यापक यू जे जाधव सर, मोबाईल 86 98 65 20 65, आणि प्राध्यापक डी बी ठाकूर सर, मोबाईल 99 75 26 14 74.
1: मैं और मेरी तन्हाई, अक्सर ये बातें करते हैं, तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती तुम वो कहती, तुम इस बात पे हैरान होती तुम उस बात पे कितनी हंसती, तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता। मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं।
2: काही पंक्ती काही ओळी या एखाद्या विशिष्ट व्यक्तीवरच शोभून दिसतात, आपण म्हणतो ना सूट होतात, काही कल्पना येते का? आठवून बघा बिग बीच्या या ओळी। हे जर तुम्हाला कळालं तर आजचा बिग स्टार कोण आहे हे नक्कीच समजलं असेल, बरोबर ना? कारण आज आपण अशा बिग स्टार बद्दल बोलणार आहोत ज्यांना बघूनच असं वाटतं हाय जिंदगी बडी खूबसूरत है। आजची बिग स्टार रेखाजी।

रेखाजीला आपण सगळेजण ऍक्ट्रेस म्हणून ओळखतोच, पण आज मी तुम्हाला थोडंसं त्यांच्या लाईफच्या जवळ घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आजच्या बिग शोची सुरुवात करण्याच्या आधी काही लाईन्स मी रेखाजींसाठी म्हणेन. मत करो तुम वो वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे पा ना सको. मत करो तुम वादा जो निभा ना सको, मत चाहो तुम उसे जिसे तुम पा ना सको. प्यार हर किसी का कहां पूरा होता है, प्यार का तो पहला अक्षर ही अधूरा होता है. याच अधुऱ्या प्रेमाच्या नावानं आजचा आपला शो बिग स्टार रेखा स्पेशल. आरजे प्रगतीसोबत ऐकत रहा बिग स्टार.

बिग स्टार ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला बिग स्टार शो डेडिकेट आहे रेखा जी के नाव. पुढचं गाणं ऐकूयात, पण त्याआधी मी जे म्हणलं अधुरं प्रेम त्यालाच पुढं बोलूयात. रेखाजींची लाईफ हमेशा अमिताभ बच्चन सोबत त्यांचं नाव जोडलं जातं, आणि तुम्हालाही माहितीच आहे प्रेम हे त्यांच्या लाईफमध्ये अर्धवट राहून गेलं. प्रेम होतं तर रेखाजींमध्ये.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. रेखाजींच्या लाईफमध्ये प्रेम अधुरं राहिलं असलं तरी करिअर जे आहे ते पूर्ण झालं. पण एक स्वप्न त्यांचं पूर्ण नाही झालं सांगेलच, पण त्याआधी या सुपरस्टारच्या लाईफला सलाम पुढच्या गाण्यासोबत.

बिग स्टार शो मध्ये मी आर्ज प्रगती आहे तुमच्या सोबत. पाव तो पडणे ही नाही चाहिए रेखाजी के जमीन पर, कारण एवढ्या सुंदरच आहेत त्या. मगाशीच मी म्हटलं की रेखाजींचं पण एक स्वप्न अधुरं राहिलं. रेखाजींना सारखंच वाटायचं की त्यांना दिलीप कुमारजींसोबत काम करायचं होतं, आणि आजही त्या सांगतात की काश मी छोटं मोठी फिल्म त्यांच्यासोबत केली असती. तसं तर तुम्हाला माहिती आहे का, रेखाजी फिल्म मध्ये येणारच नव्हत्या. रेखाजींना लहानपणापासूनच एअर होस्टेस होण्याची खूप इच्छा होती. आजही आपण त्यांना फिल्मी करिअर आणि एअर होस्टेस पैकी एक चूज करायला सांगितलं तर त्या म्हणतात की मुझे उडना ज्यादा पसंद आहे. भाई आपण फिल्म ही सही, उडतो रही है रेखाजी.

रेखाजींच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामध्ये या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश करता येईल ते म्हणजे उमराव जान, इजाजत, खूबसूरत, मुकद्दर का सिकंदर, सिलसिला, घर, खून भरी मांग, फूल बने अंगारे, अगर तुम ना होते, जानी दुश्मन, क्रिश, भूत, धर्मा, कोई मिल गया आणि सुपर नानी. पुढचं गाणं आपल्यासाठी ऐकत राहा माझ्यासोबत म्हणजेच आरजे प्रगतीसोबत बिग स्टार.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही. वेलकम बॅक. मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत. रेखाजींना डेडिकेटेड आजचा आपला बिग स्टार शो. मी सांगत होते की रेखाजींची खूप खास मैत्रीण. रेखाजींनी त्यांना ट्रेन केलं की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं काम केलं जातं आणि त्या ऍक्ट्रेस आहेत श्रीदेवी. रेखाजी जेव्हा या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आल्या तेव्हा त्यांना खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या रंगावरून, त्यांच्या साऊथ इंडियन ॲक्सेंटने, कारण फिल्म बॅकग्राऊंडच्या नव्हत्या त्या. त्यांना वाटत होतं की श्रीदेवींनीही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ नये, कारण श्रीदेवीही साऊथवरून आल्या होत्या. आणि श्रीदेवीही सांगतात की मला तयार होण्याचं कारण जस्ट रेखाजीमुळं. अशा रेखाजी, सगळ्यांवर प्रेम करणाऱ्या रेखाजी.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आणि मी आहे आरजे प्रगती. आजचा आपला बिग स्टार रेखाजी. सुंदरता म्हणजे काय? ती केवळ वयापुरतीच असते का? या गोष्टीचा छंद देण्याची किमया रेखाजींनी साधली. मनमोहक सुंदरता, फिटनेस यांचं जिवंत उदाहरण म्हणजे रेखाजी.

एक काळ असा होता की रेखाजींच्या अभिनय सौंदर्यानं सगळ्यांनाच भुरळ घातली होती. पण आताची गोष्ट नाहीये, कारण तारुण्यात सर्वच अभिनेत्री आपला काळ गाजवतात. पण रेखाजींचा जलवा आजही तसाच कायम आहे.

मी आहे रेडिओ तीर्णाची आरजे प्रगती आणि आपण ऐकताय आपला बिग स्टार शो आरजे प्रगती सोबत. आणि आजची आपली बिग स्टार आहे अर्थात बिग स्टार रेखाजी. रेखाजींनी आपल्या अभिनयाने सौंदर्यानं सर्वांनाच मोहिनी घातली, परंतु वैयक्तिक जीवनात फार मोठ्या वादळाला त्यांना सामोरं जावं लागलं. तरीही आपल्या दुःखाची छटा त्यांच्या व्यक्तित्वात दिसली नाही. जो खडतर प्रवास त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून पाहिला तो त्यांनी आपल्या प्रवासात जाणवू दिला नाही. रेखाजी सतत बहरत गेल्या, सावरत गेल्या आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. आजही त्या चिरतरुण आहेत.

आपण ऐकतोय बिग स्टार आर जे प्रगती सोबत आणि आजची आपली बिग स्टार रेखाजी. रेखाजींचे चित्रपट आणि एकूण कारकीर्द, त्यांचं अद्भुत सौंदर्य आजही आपल्याला चकित करतं आणि आपणही रेखामय होऊन जातो. रेखा एक उत्तम अभिनेत्री, त्याचबरोबर एक उत्तम व्यक्ती म्हणून आपल्या समोर येत राहतात.

दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार मेरा कहा मान लीजिए. असं म्हणत रेखाजी आपल्या मनात प्रवेश करतात आणि त्यांच्याच वलयात आपणही गुंतत राहतो. गुंता सोडवीत राहतो, म्हणत राहतो, आपकी आंखों में कुछ महके हुए से राज है, आपसे भी खूबसूरत आपके अंदाज है.

आय होप आजचाही आपला बिग स्टार शो तुम्हाला आवडतच असेल. मेरी बातें अगर पसंद आई हो और अगर हाँ शेयर करा, लाइक करा आणि डाउनलोड करा रेडिओ तेरणा 90.4 FM ला. पुढच्या एपिसोड मध्ये पुन्हा भेटूयात नव्या बिग स्टार सोबत. तोपर्यंत मी आरजे प्रगती निरोप घेते. हा शो कसा वाटला हे सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900 9970500900. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: अभी अलविदा मत कहो.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.